0: वंदे मातरम।
1: सुजला सुफला मलयजशीतला शस्य।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो नमस्कार. आज आहे सोमवार, भारतीय

चौर्दिनांक 6 आश्विन शके 1948 अर्थात 28 सप्टेंबर 2026 सकाळचे ठीक 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आताच आपण कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात पांडुरंग दीक्षित यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं, संगीत सुद्धा पांडुरंग दीक्षित यांचं.

श्रोतेहो, आताच आपण पद्मजा फिण आणि जोगळेकर यांच्या स्वरात अच्युत पंडित यांचं संगीत ऐकलं. दत्ता दिघे यांचं संगीत होत. श्रोतेहो, आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोते हो, 6:40 आणि विचार पुष्प यामध्ये आपण ऐकूया समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून, तसंच 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:40 हिंदी गझल आम्ही प्रसारित करू. ठीक 10:00 विविध अंतर्गत आपण ऐकणार आहात कार्यक्रम नमस्कार अमरावती. यामध्ये आज आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी डॉक्टर अलकनंदा तुळजापूरकर अमरावती यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत भाग 1. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा

0: हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता गीत गुंजन अंतर्गत आपण ऐकाल नए तराणे, हा नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम. दुपारी 1:12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 वाजता राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. रात्री 1:10 वाजता जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमाची रूपरेषा. उद्या सकाळी 6:05 आणि भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:40 आणि विचार पुष्प हा कार्यक्रम असेल. यामध्ये आपण ऐकाल कला याविषयी. याचं लेखन केलं आहे वसुंधरा कुलकर्णी यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आणि आरोग्य धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. त्यानंतर 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 आणि नाट्य संगीत आपल्याला ऐकता येईल. 8:40 आणि जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शीर्षक आहे हृदयाला ऐका ते बोलत असते. 9 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 10 वाजता नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी डॉक्टर अलकनंदा तोडजापूरकर यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता स्मृतिगंध हा कार्यक्रम असेल आणि दुपारी 1:12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोते हो, हे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आता ऐकूया विचार पुष्प. यामध्ये समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने लेखक आहे डॉक्टर शिवाजी काळे आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: बालहत्या, बालविवाह, केशवपन, जातीभेद, बहुपत्नीत्व पद्धत यांसारख्या कुप्रथांना विरोध करून विधवा स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पुनर्विवाहाचं समर्थन करणारे आद्य समाजसुधारक म्हणून राजाराम मोहन रॉय यांचं महत्व आहे. प्रेम, सेवा आणि परोपकार हाच धर्माचा खरा आधार असून त्याच्या आधारानं परस्परांशी व्यवहार करावा, जुन्या विद्या आणि धर्मग्रंथांच्या अध्ययनात अडकून न पडता गणित आणि भौतिकशास्त्राचं शिक्षण घ्यावं, धर्मानं सांगितलेले विचार स्वानुभवावर आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहावेत, हे त्यांचे विचार धर्माच्या जोखडात अडकलेल्या तत्कालीन भारताला काळाच्या कितीतरी पुढे घेऊन जाणारे होते. समाजातील पुराणमतवाद आणि कुकर्मांना विरोध करतानाच त्यांनी संस्कार, परंपरा आणि राष्ट्रीय अभिमान याचा सतत पुरस्कार केला. राजाराम मोहन रॉय यांनी अनेक धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी मूर्तीपूजा आणि रूढीवादी हिंदू परंपरांना विरोध करण्यास सुरुवात केली. ते सामाजिक धर्मांधता आणि अंधश्रद्धा याला विरोध करू लागले. परिणामी वडिलांच्या विरोधामुळं त्यांना गृहत्याग करावा लागला. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने सती जाण्याच्या तत्कालीन अमानुष प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. या प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभी केली. सतीची चाल ही धर्मविरोधी आहे

0: त्यांनी अनेक धर्मग्रंथांच्या आधारानं सप्रमाण सिद्ध केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचा आणि त्यांनी केलेल्या लोकजागृतीचा परिणाम झाल्यामुळं तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी कायदा संमत केला. राजाराम मोहन रॉय यांचं हे कार्य धर्मसुधारणेच्या, सामाजिक हिताच्या आणि स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याच्या दृष्टीनं पुढील समाजसुधारकांसाठी दिशादर्शक ठरलं. मूर्तीपूजा आणि देवदेवतांच्या पूजेला विरोध करून जीवसृष्टीचा निर्माता एकच असून तो निर्गुण निराकार आहे हा विचार त्यांनी मांडला. हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी परंपरांना विरोध करून नवा धर्मविचार समाजात रुजवण्यासाठी त्यांनी 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली. भारतातील तत्कालीन धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी लेखन केलं. त्यासाठी बंगाली भाषेत कौमुदी आणि पर्शियन भाषेत मिरात उल अखबार ही वृत्तपत्र सुरू केली. मोठे जमीनदार गरीब शेतकरी आणि कामगारांचं शोषण आणि पिळवणूक करीत असत. हे थांबवण्यासाठी, या शेतकऱ्यांच्या कुळाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली. राजाराम मोहन रॉय यांच्या काळात वृत्तपत्र फक्त इंग्रजी भाषेतून छापली जात होती. शिवाय त्यातून प्रकाशित होणाऱ्या बातम्या सरकारची परवानगी घेऊनच छापाव्या लागत असत. राजाराम मोहन रॉय यांनी बंगाली आणि पर्शियन भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करतानाच वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. राज्यकर्ते आणि जनतेनं वृत्तपत्रांचा सन्मान करावा असा आग्रह धरला. परिणामी तत्कालीन गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकाफ यानं 1835 साली वृत्तपत्रावर असलेली सरकारी बंधनं काढून टाकली.
1: श्रोतेहो, आताच आपण विचारपुष्प यामध्ये समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने चिंतन ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्य, धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण त्वचा विकारांविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजेच त्वचा विकार. ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात. सध्या त्वचा विकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात. तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचा विकार बघायला मिळतात. काही त्वचा विकार हे संसर्गजन्य असतात. जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं. फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते. यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतू संसर्गामुळे होणारे त्वचा विकार. त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो किंवा कधी कधी सर्वांग वेदना किंवा ताप, हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं. तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंग दुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. काही त्वचा विकार हे व्हायरल बघायला मिळतात. यामध्ये हर्पीस किंवा वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं. याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि याची

औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे. यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात, पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला हवी. त्यानंतर असंसर्गजन्य त्वचा विकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंटशी सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि

0: त्यानंतर असंसर्गजन्य त्वचा विकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंटशी सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते. त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्वाची ट्रीटमेंट येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. त्याची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
2: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे आणि ती जातीच आहे. काही मंडळ असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात. तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव याकडं तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणून तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली त्याच्यापासून आपण उदबत्ती किंवा धूप कांड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक 4 महिला जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात. ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे 4 R जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं,

0: केलं आणि रियूज केलं, तर हे चार आरचा जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
1: अगदी.
0: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, तर जर आपण सावध झालो तर.
1: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, हो सकाळचे 6:55 झालेले आहेत.

आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली ती याच दिवशी म्हणजेच 1924 साली. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला तो 1928 साली. आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला तो 1999 साली. नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला तो 2000 साली. पहिले रंगीत टेलिव्हिजन CBSने पहिले रंगीत टेलिव्हिजन सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध केले ते 1951 साली. स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म 1898 साली झाला. क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 1907 साली झाला. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी जयराम यांचा जन्म 1909 साली झाला. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 1929 साली झाला. भारतीय दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म 1966 साली झाला. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 1982 साली झाला. चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म 1982 साली झाला. भारतीय कादंबरीकार केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण यांचा जन्म 1940 साली झाला. भारतीय लेखक सुंदरी उत्तम चंदानी यांचा जन्म 1924 साली झाला. रेबीज किंवा हायड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन 1895 साली झाले.

पाण शेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन 1992 साली झाले. भारतीय लेखक, अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन 1994 साली झाले. चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन 2012 साली झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन 2012 साली झाले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक यांचे निधन 2022 साली झाले. भारतीय साहित्यिक, समीक्षक आणि लेखक साहित्यिक अकादमीचे पुरस्कार गुरुराजा श्यामराजा आमूर यांचे निधन 2020 साली झाले. भारतीय हिंदी लेखक शिवप्रसाद सिंग यांचे निधन 1998 साली झाले. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
0: चला भक्तीच्या अमृत धारेत नाहूया. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
4: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मनामनातील वाणी, जनाजनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं बसत

0: आज ही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
0: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
0: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: आकाशवाणी अमरावती.
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz आकाशवाणी अमरावती केंद्र.
3: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरली आहे सुंदरशी चादर. दूर एका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर. पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही, माझी नाही, आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती आकाशवाणी.
4: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंट जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
2: आकाशवाणीच आहे, अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एक दिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. 2016 मधील सर्जिकल स्ट्राईक, 2019 मधील बालाकोट हवाई हल्ला आणि 2025 मधील ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाबाबतच्या भारताच्या शून्य सहनशीलता धोरणाची ठळक उदाहरणं आहेत, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांनी देश परदेशातील नागरिकांशी संवाद साधला. 2016 मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा एक नवीन दृष्टिकोन जगासमोर आला, असं पंतप्रधान म्हणाले. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत 32 कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवली गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आणि स्वनोंदणी सुविधेचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल केलं. नुकत्याच साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचीही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये दखल घेतली. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या अभियानाला साथ देण्याचं आवाहन करताना ते म्हणाले,
1: युवाओं ने नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत. इसमें माय भारत के वॉलंटियर शामिल है और जागरूकता के कार्यक्रम हुए हैं. नशा मुक्ति का संदेश, हमारे युवा खुद इस संदेश को आगे बढ़ा रहे. माय भारत पर एंथेम, स्लोगन राइटिंग और नुक्कड़ नाटक जैसी अलग अलग प्रतियोगिताएं हुई है.
0: 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेविषयीची माहिती.
2: 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती योजनेनं पायाभूत

0: सुविधांच्या विकासाकडे पाहण्याची एक नवी दिशा दिली. पायाभूत सुविधांची वेगवेगळी कामं वेगवेगळ्या पद्धतीने करण्याऐवजी ही कामं करताना एकमेकांशी समन्वय ठेवण्याच्या उद्देशानं गतिशक्ती योजना तयार करण्यात आली. यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित राष्ट्रीय आराखडा तयार करण्यात आला आहे. 16 मंत्रालय आणि विविध सरकारी विभागांकडील पायाभूत सुविधांची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यामुळं एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या परिसरात आधीपासून कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कुठे कमतरता आहे आणि कोणती कामं एकमेकांशी समन्वयानं करता येतील हे नियोजकांना पाहता येतं. गतिशक्ती मंचावर आज 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध आहे. यामुळे महामार्ग, रेल्वे, बंदर, विमानतळ, औद्योगिक मार्गिका, वीज वाहिन्या आणि मालवाहतूक व्यवस्था यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये अधिक चांगला समन्वय साधला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशाचा दळणवळणावरचा खर्च देशाच्या GDP च्या सुमारे 13 ते 14% होता. आता हा खर्च जवळपास 8% कमी झाला आहे. हा खर्च आणखी कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी PM गतिशक्ती मंच उपयुक्त ठरत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
1: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने बडनगर ते वाराणसी अशी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेली सेवा संकल्प यात्रा काल भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. या अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांची तपासणी करून Trigger 3 अंतर्गत मदत देण्यात येईल. दुष्काळासंदर्भात करण्याच्या 12 उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या जिल्ह्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या दृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान राज्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना 17 मागण्या असलेलं पत्र लिहिलं आहे अशी माहिती काल पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी मानून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या दुष्काळ घोषित तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षेचं शुल्क माफ करण्यात आल्याचं प्रभारी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं. तसंच विद्यापीठातील भोजनगृहाच्या दरामधील प्रस्तावित वाढ तात्काळ रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला 3 दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं AIBA समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दोनही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुअनंतपुरममध्ये काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजचं 296 धावांचं लक्ष गाठताना भारताने 41 षटकं आणि 4 चेंडूत 2 गडी गमावून 300 धावा केल्या आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे तो एक दिवसांच्या सामन्यात 15,000 धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर नंतर दुसरा फलंदाज ठरला आहे. 139 धावांवर नाबाद राहिलेल्या कोहलीचं हे एक दिवसांच्या क्रिकेट मधलं 55 शतक आहे. कर्णधार शुभमन गिलनंही 110 धावा करून या यशात महत्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या होत्या. 4 गडी बाद करणारा कुलदीप यादव सामनावीर ठरला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या क्रीडापटूंचं

अभिनंदन केलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकलेल्या एनसी सोजन, पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभय सिंग आणि अनाहत सिंग यांचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने सामने असतील. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पाऊस थांबला असला तरी इतर तालुक्यांमधल्या 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. हवामान. कोकण आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता हेच भारताचं धोरण. मन की बात मधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं केलं स्मरण. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
2: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या, श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव। कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले। या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव।
5: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, डिजिटल युगात प्रशासनाची कार्यपद्धती वेगानं बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक अचूक, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटल सेवांचा विस्तार आणि भविष्यात नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महसूल प्रशासन कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण असं पाहतो की आता सगळेच कागदपत्र नागरिकांना डिजिटल स्वरूपात ऑनलाईन मिळतील, पण अलीकडच्या काळात आपण एक शब्द वारंवार ऐकतो तो म्हणजे की सायबर सिक्युरिटी. जेव्हा नागरिकांनी जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदी सुरक्षित ठेवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे, तेव्हा कोणत्या महत्वाच्या बाबी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वात मोठी गोष्ट ही अशी आहे की त्यांनी जे कागदपत्र आहेत ते एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म जो असतो त्याच्याकडूनच घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे सुद्धा आपले जे कोणतेही बँक असेल त्याच्याकडून तुम्हाला वारंवार एक मेसेज येत असेल की फिशिंग मध्ये किंवा सायबर अरेस्ट मध्ये असं कोणत्याही प्रकारचा आपण आपला ओटीपी पण शेअर करू नये. यासारखं आपण सांगतोय की तुम्हाला जमीन संदर्भात कोणताही जर डॉक्युमेंट हवे असेल तर तुम्ही शासकीय अधिकृत वेबसाईट कडे जाऊन तिथूनच आपण डाऊनलोड करावा. आता एखादा माणूस जर तुम्हाला फसवणूक जरी करून दिली की हे जमीनचे प्रॉपर्टी आहेत असे आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन एट एनी पॉइंट ऑफ टाइम रात्रीचं बाळ जरी गेलं तरी ऑनलाईन जाऊन त्याचा खातर जमा करून घ्यावे की ते जमीन बरोबर आहेत किंवा नाही. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आता एखादा रजिस्ट्री करणार आहोत किंवा मोजणी करणार आहेत तेव्हा आता एकाच महिन्यामध्ये एक फॅसिलिटी असं पण होतील की तुम्ही

0: कागद पत्र ते ऑटो व्हॅलिडेट सुद्धा सिस्टम करणार आहे की आमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे, आणि जर त्याचे व्हॅलिडेशन जुळला नाही तर कदाचित ते ट्रान्झॅक्शनच होऊ शकणार नाही. तर आपण असा एक प्रयत्न करतोय की इनबिल्ट चेक्स आणि लोकांच्या मध्ये जास्त जागृती हे कशा प्रकारचं आपण आणता येतील, आणि एखाद्याची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आमची कंप्लेंट करावा, तर त्या आपण सुद्धा कायदेशीर बाब पुढे आपण घेता येऊ शकतो.
1: यामध्ये सर असं पण असेल ना की जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांनी स्वतःहून काही बाबी तपासून घ्यायच्या असतील तर अशा बाबी महत्वाच्या अशा कोणत्या आहेत?
0: सर्वात मोठी गोष्टी आहेत की त्या जमिनीचा सातबारा किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स तो कशा आहे ते त्यांनी ऑनलाईन बघायला पाहिजे. मी आपल्याला आता मगाशी जसं म्हटलं महाभूमी स्टॅक याचं जर आपण गेलं तर सातबाराची नोंदी, मोजणीची नोंदी, त्याच्या रजिस्ट्रेशनची नोंदी, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू केस आहेत का किंवा सिव्हिल कोर्ट केस आहेत का ही त्यांना बघायला पाहिजे. आणि सर्वात मोठा आपल्याकडे जुन्या 40 ते 50 वर्षाचा रेकॉर्ड जे आपण डिजिटाईज करून ठेवलेले आहेत आणि लोकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे सगळे त्याने पाहूनच या कार्यक्रमामध्ये माझे आव्हान पण आहेत की त्यांनी हे सगळे पाहूनच पुढे आपली कारवाई करायला पाहिजे. त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असं पण सांगतोय की कोणते प्रकाराचं जे अफवा असते की हे तुम्ही घ्या चांगलं आहे नाही आहे हे सगळे होऊन जातील याची विश्वास न ठेवता स्वतःचे डोळ्यांनी त्यांनी नीट महाभूमी वेबसाईटमध्ये जाऊन बघावा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात यावी.
1: नवाल सर आपण म्हणालात की 80% कागदपत्रांचं डिजिटायझेशन तर झालेलं आहे, पण मग महसूल विभागाच्या या डिजिटल सेवांच्यामुळे भविष्यामध्ये नागरिकांची वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये बचत होणारच आहे, पण मग जमिनीच्या नोंदींचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे सगळं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आता आपण नुकतेच एक लँड बँक ज्याच्यामध्ये आपले जेवढे जमीन आहेत ते सगळ्याची नोंदी आपण करून घेतलेली आहे. महाराष्ट्राचे विकासामध्ये जे प्रकल्प आहेत ज्यांना आपण म्हणतो आहेत मूलभूत सुविधाचे प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज किंवा एखाद्या वेळी कोणतेही मोठं कंपनीने इकडे लावायचं असेल किंवा छोटे उद्योगांना जर इकडे काम करायचं असेल किंवा स्टार्टअप्सने काम करायचं असेल तर त्यांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हव्या असेल तर ते आहेत जलद गतीने परमिशन्स. आता जे आपण लँड बँक म्हणतोय ज्यात एखाद्या मोठ्या प्रकल्पाला मूलभूत सुविधा प्रकल्पाला काय काय जमीन हवी असेल त्यांना अगोदर 4-4, 5-5 महिने जमीन कुठे आहेत ते कंपन्सेशन द्यायचे आहेत त्यासाठी जावं लागत होतं. आता एकच क्लिकवरती सगळी माहिती तुमची उपलब्ध आहे. त्याच प्रकारचे आता एखादा माणसाला प्रकल्प लावायचे असेल त्यांना त्याचा जमीनचा सगळ्या गोषवारा घ्यायचे असेल ते सुद्धा आता एकच क्लिकवरती उपलब्ध आहे. भविष्यात आपण जेव्हा लँड टोकनायझेशन किंवा लँड टायटलिंग कडे जाऊ त्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे ते आहेत की त्या संपूर्ण जमिनीची माहिती हे आपल्याला देणं गरजेचं आहे. सो हे जेवढे जमीन संदर्भात गोष्टी आहेत या सगळ्यामध्ये जेवढी पारदर्शकता जेवढी सुलभता आणता येतील हे सगळे महाराष्ट्राला 1 trillion इकॉनॉमी पर्यंत जाण्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे. आज आपण जेवढे विकास जर तुम्ही पुण्याच्या भोवती किंवा मुंबईच्या भोवती आपण पाहिलं त्याचं सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेसचा. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये अपार्ट फ्रॉम मँडेटरी परमिशन्स सर्वात मोठा त्याचा वाटा असतो तो आहे महसूल विभागाचा जमिनी संदर्भाचा. सो त्यामुळे जर महाराष्ट्राला आपण $1 trillion इकॉनॉमी पाहत असो त्याचा मी सर्वात मोठा वाटा जो आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि जमिनी संदर्भाचा रेकॉर्ड ऑफ राईट्स याचा असणार आहे.
1: खरंच नवल सर आपल्या विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक गतिमान आणि घरबसल्या सेवा देण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आपण कशा प्रकारे पुढे नेत आहात, आणि शेवटी मला हाही प्रश्न विचारायचा आहे की जमिनीशी संबंधित कोणतीही सेवा घेत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, तसंच पुढे जाऊन शासनाच्या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: सो यासाठी मी आपले केस सांगतो. फॉर एक्झाम्पल आता मोजणी आहे, आता शासनाचं कोणते प्रकल्प असल्यास किंवा तुम्हाला कोणतंही बांधकाम करायचं असल्यास तुम्हाला मोजणी खूप गरजेचं आहे. पण आपण जर विचार केलं की जे मोजणी आहेत त्याला आपण जर पुण्यामध्ये बघितलं तर 8-9-10 महिने सुद्धा लागतात. बिकॉज जे प्रमाण आहेत आवकचं आणि जे

0: जी कॅपॅसिटी आहे प्रत्येक सर्वेअरची, त्याच्यामध्ये जवळपास तिपट कमतरता होती. शासनाने एक महत्वपूर्ण धोरण घेतलं की त्यांनी लायसन्स सर्वेअर हे अलाऊ केलं. दुसरा, आम्ही डिजिटल मोजणीचा उपक्रम सुरू केलं. सो जर आपण ही सगळ्या गोष्टी बघितलं तर हे डिजिटायझेशन पासून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण पुण्यामध्ये मोजणी जी आहेत ते 70 ते 80 दिवस मध्ये आणू शकलो आहेत आणि भविष्यामध्ये हे आपण 30 दिवस मध्ये येणार. आता हे जे क प्रत आहे याची ते प्रत सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते आहे, तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज अजिबात नाही. आणि आता जे आपण जिओ रेफरन्स बेस जे मोजणी करतोय ते जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला भविष्यामध्ये परत आमच्याकडे येण्याची गरज नाही असा सुद्धा आपण परिपत्रक काढलेले. सो आपण जर एक प्रोसेस बघितलं आणि जेव्हा आपण स्टेक होल्डरशी बोललो, असोसिएशन सोबत, वेलफेअर असोसिएशन सोबत जे आपण चर्चा करू, सिव्हिल सोसायटी सोबत म्हणजे डायलॉग केलं, किंवा आमचे जे टोल फ्री नंबर आहेत 20 25 712 712 याच्या जे आमच्याकडे फोन येतात त्याच्या मध्ये जर आपण सगळी उहापोह केलं तर आपल्याला हे वाटतं की कोणती सेवा किती उपयोगाची आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकाला जटिलता काय वाटतोय. सो एव्हरीथिंग शुड बी सीन फ्रॉम युजर पर्स्पेक्टिव्ह, नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट वी आर गिव्हिंग टू देम. सो अशा प्रकारचा आम्ही विचार मंथन करून आता प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला डिजिटल इंटिग्रेशन, प्रोसेस री इंजिनिअरिंग आणि परमानन्सी अश्युरन्स असा आपण गोष्टी करतोय. सो जसं मी आपल्याला म्हटलं क प्रत, त्यासारखे आता आपण बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच करतोय. पांदन रस्त्याचं जी आय एस रेफरन्स मॅपिंग ते सुद्धा आपण असंच करतोय. आणि अशा प्रकारच्या विविध गोष्टी जे आपल्याला लोकांकडून येते, लोक प्रतिनिधीकडून आपल्याला कळते किंवा युजर जे आहेत आपले ते आपल्याला सांगतात की त्याचं आमच्या डिपार्टमेंट सोबत फ्रिक्शन कसं आहे. सो ते फ्रिक्शन स्मूदन आउट करण्याचा आपण काम करतोय. आणि मला पूर्णच विश्वास आहे की येत्या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला अजून याच्यामध्ये काय आपल्याला दिसणार आहेत आणि लोकाभिमुख फ्रिक्शनलेस सर्व्हिस आणि ट्रान्सपरन्सी दीज आर थिंग्स विच वी आर वर्किंग.
1: खरं म्हणजे याच महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण शासनाच्या सगळ्या डिजिटल सेवांचा केंद्रबिंदू हा नागरिक हाच आहे, त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी आपला विभाग अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशनच्या माध्यमातून सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी शासनासोबत कसं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही नागरिकांना शेवटी काय सांगाल?
0: आम्ही एकच गोष्टीवरती आव्हान करतो की देयर नो शॉर्टकट्स इन लाईफ. म्हणजे जर आपल्याला एक सक्सेसफुल व्यक्ती व्हायचं आहे तर आपण सांगतो की देयर नो शॉर्टकट्स अँड देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. त्या प्रकारचं जर आपल्याला कोणत्या प्रकारची फसवणूक व्हायचं नसेल तर आपल्याला सुद्धा आपला हक हे जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा शासनामध्ये ओपीएकनेस असेल, जेव्हा तुम्हाला काही रेकॉर्ड भेटत नाही तर त्याच्यावर तुम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह घ्यायला पाहिजे. जे गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर करायला पाहिजे. आणि महाभूमीचे वेबसाईट आहेत त्याच्यावरती आता आपण सगळीच गोष्टी अंडर सिंगल विंडो आपण आणलेली आहे. सो त्यामुळे मला नागरिकाशी एकच विनंती आहे की त्यांनी हे जे डिजिटलचा आपण झेप घेतलेली आहे त्याचा त्यांनी वापर पूर्णपणे करावा. आणि त्याचे कोणते सुझाव असेल की अशी सेवा जी आहे ते थोडीशी अशा अजून केली, इफ देर इज एक्स वाय झेड वे ऑफ डुईंग इट त्याला आपण थोडा बदलून असं केलं तर अजून सुलभता आणतील, तर मी सर्व श्रोतांना आपल्या मार्फत पूर्णपणे एक गवाही देतो, वी विल ट्राय टू फर्दर इम्प्रूव्ह अवर सिस्टम. वी आर मूव्हिंग फ्रॉम अ फेअर सिस्टम टू अ बेटर सिस्टम, गुड सिस्टम टू व्हेरी गुड सिस्टम, ट्राइंग टू रीच टू अन एक्सलंट सिस्टम.
1: नक्कीच श्रोते हो, सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या केवळ संकल्पना न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग व्हावी यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही आपल्या जमिनीच्या संबंधित नोंदी आणि कागदपत्रांची माहिती वेळोवेळी तपासून घेणं आणि शासनाच्या उपलब्ध डिजिटल सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेणं आवश्यक आहे.

नवाल सर यांनी सांगितलं. आजच्या या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: तुमचा चहा
2: EMI भाडं कसं मॅनेज करू?
1: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
1: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही.
3: तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
4: जाणकार राहा, सतर्क राहा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

0: श्रोते हो, आताच आपण शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांच्या स्वरात शाहीर साबळे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अजय झंकार यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं आनंद मोडक यांचं आणि चित्रपट होता सरकारनामा.

0: श्रोते हो आताच आपण सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात विवेक आपटे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अनिल मोहिल यांचं आणि चित्रपट होता बलिदान.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती। दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण, सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी, महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक। आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय। विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण। आता सविस्तर बातम्या। भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांना म्हणजेच सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी 2016 मध्ये 28-29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते। मन की बातच्या कालच्या संवादातही पंतप्रधानांनी भारताच्या या कारवाईचं स्मरण केलं। भारताची दहशतवादाविरोधातली निर्णायक आणि ठाम भूमिका यातून दिसून आली। या दृष्टीनं हा हल्ला ऐतिहासिक टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्याबाबत जगभरात आश्चर्याची प्रतिक्रिया उमटल्याचं त्यांनी नमूद केलं। त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात दहशतवाद विरोधी दृष्टिकोन विकसित होत गेला आहे आणि दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहनशीलतेचं धोरण अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे। भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर ताबा मिळवायचा नाही, परंतु धोका निर्माण झाल्यास आपल्या सुरक्षेचं आणि सामरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं। ते काल नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते। एखादा शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत भारताला त्याविरुद्ध सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज दिल्लीत कृषीविषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे। चालू वर्षातील रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। आगामी रब्बी हंगामासाठीच्या प्राधान्यक्रमांवर आणि तयारीची चर्चा यामध्ये होईल। या परिषदेत केंद्र आणि राज्य यांच्यातील कृषी आधारित कृषी उत्पादनं, उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसंदर्भात समन्वित आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल, असं कृषी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे। आरोग्य सेवेतील वेगवान प्रगतीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान डॉक्टरांच्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। ते काल केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथल्या SUT अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल साबरमतीमध्ये 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि शुभारंभ केला। तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या समवेत त्यांनी साबरमती स्थानकावरून LNG वर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला। रेल्वेमधला डिझेलचा वार्षिक वापर 293 कोटी लिटरवरून

108 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पूर्णपणे बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शहा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची अंमलबजावणी, प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली आहे. ते काल धुळे जिल्ह्यातील एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. उकाई धरणातील पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला 3 दिवसांचा देशव्यापी संप काल रात्री मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँक कर्मचारी संघटनेदरम्यान झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या आणि इतर मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचारी संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ग्राहक ते व्यापारी यांच्यातील यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 6 वर्ष पूर्णपणे मोफत यूपीआय सेवेनंतर येत्या 15 ऑक्टोबर पासून 2000 पुढील व्यवहारांवर 4.5% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि 2000 पेक्षा लहान देयकं वगळण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या कतारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या आज दोहा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB गव्हर्नन्स मंडळाच्या 11व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतील. तसंच AIIB अध्यक्ष आणि जॉर्डन, स्वित्झर्लंड, अल्जेरिया, सौदी अरेबिया आणि नेपाळ यांच्या अर्थमंत्र्यांसमवेत इतर महत्वाच्या द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उच्च पातळीवर नेण्याची तयारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ ए जयशंकर यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशात ही भेट फलदायी ठरल्याचं आणि उभय देश संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं आहे. दुबईमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत आयोजित विकसित भारत रन या उपक्रमात अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. वाणिज्य दूत डॉ ई विष्णुवर्धन रेड्डी यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच यावेळी दूतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रम शिबिरात भारतीय कामगारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय साक्षरतेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीतील विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे. तर दावे हरकती निवारण 30 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. अंतिम मतदार यादी 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अर्ज क्रमांक 6 द्वारे नवीन मतदार नोंदणीची शिबिरं काल यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या 46व्या बुद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं खुल्या गटात रौप्य आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुरुषांच्या संघानं हंगेरी समवेतचा सामना आणि महिला संघानं जॉर्जिया समवेतचा सामना बरोबरीत राखला. भारतानं 3रा हा करंडक जिंकला आहे. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेनं उंच उडीमध्ये रौप्य पदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने असतील. या स्पर्धेत आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण, 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह 37 पदकं मिळाली आहेत. क्रिकेट. तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 50 चेंडू आणि 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 295 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं 300 धावा करत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून विराट कोहलीनं

0: अठ्ठ्याऐंशी चेंडूत नाबाद 149 धावांची शानदार खेळी केली। कोहलीनं या खेळीसह एक दिवसीय क्रिकेटमधील 15,000 धावा पूर्ण केल्या। भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवनं प्रभावी कामगिरी करत 4 गडी बाद केले। कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। मालिकेतील दुसरा सामना येत्या 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती। दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी। महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्य पदक। आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय। विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव। कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले। या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या। आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतेहो सकाळचे 8:41 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी गझल।

शो तेव्हा त्याचा पण लता मंगेशकर यांच्या स्वरात जहान निसार अख्तर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं खय्याम यांचं.

किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं आरडी बर्मन यांचं आणि चित्रपट होता कुदरत.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात आमिर मिनाई यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता दीदार ये यार. श्रोते हो, आताच आपण हिंदी गझल ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आज HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
6: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
7: मैंने उसकी ट्यून बना ली. चंदा मामा दूर के पुए पकाए भूर के
8: आप खाए थाली में सुनने को दे प्याली में.
9: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती आपका

रात का समा झूमे चंद्रमा तन मोरा नाचे रे जैसे।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते सकाळचे 10 आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आई मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आज ही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
6: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या. श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5.

0: हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव, कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले, या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी, 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रोतेहो आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर, निवृत्त प्राध्यापक विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला.
2: नमस्कार श्रोतेहो आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, संगीत म्हणजे केवळ स्वर नाही तर मनाला स्पर्श करणारी एक सुंदर अनुभूती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. आनंद असो, दुःख असो किंवा भक्तीची भावना असो, प्रत्येक भावनेला संगीतानं एक सुंदर अभिव्यक्ती दिली आहे. तर श्रोतेहो, अशा या संगीताविषयी, संगीत साधनेविषयी, त्याचं महत्व आणि आजच्या काळातलं संगीत आणि नव्या पिढीचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा विविध पैलूंवर सविस्तर संवाद साधण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय निवृत्त प्राध्यापक विभाग प्रमुख अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर मॅडम यांना, ज्या पूर्वीच शासकीय विदर्भ महाविद्यालय होतं आणि आताचं शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय आहे तिथं कार्यरत होत्या. मॅडम, आपलं आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत खूप स्वागत. नमस्कार.
3: धन्यवाद. नमस्कार.
2: आज आपला सगळा सांगीतिक प्रवास असणार आहे, म्हणजे एकूणच नव्या पिढीचा कल कसा आहे संगीताकडे आणि हे या सगळ्यांची उकल आजच्या संगीताच्या या बातचितीत होणार आहे. तर सगळ्यात पहिले मला आणि आमच्या सगळे जे श्रोते आहेत, जे आपली आज ही मुलाखत ऐकत आहेत, त्यांना सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की आपल्या ज्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली ती कशी झाली, म्हणजे हे संगीताचं बाळकडू आपल्याला कसं मिळालं.
3: तर त्या करताना अवंती, जवळजवळ 70-72 वर्ष आपल्याला मागे जावं लागेल. मी 6व्या 7व्या वर्गात असेन आणि त्या काळी संगीत नाटक फार होत असत. तर त्याच्यातलं स्त्री पात्र करणारे गाडगिळ गुरुजी म्हणून ते मुंबईहून दर्यापूरला आले. मी दर्यापूरची आहे, डॉक्टर धर्माधिकारींची मुलगी. तर त्या गुरुजींना माझ्या वडिलांनी आपल्या घरी ठेवलं आणि माझ्या मुलीला संगीत शिकवा. तर सारे ग म प जे सुरुवात आहे, बाळबोध जे होतं, ते सगळं मला गाडगिळ गुरुजींकडून मिळालं. आणि त्यांनी मग मला काही राग शिकवले, 10 जे थाट असतात ते थाट शिकवले. म्हणजे मूळ जो असतो पाया तो त्यांच्याकडून झालेला आहे. त्यानंतर दुर्गा संगीत विद्यालय म्हणून शिवरकर गुरुजी होते, तर तिथे मी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा द्यायला तर तिथे मी क्लासला जात असे, त्याच्यामुळे त्यांच्याकडूनही मला गाणं शिकायला मिळालं. हे त्या काळातली गोष्ट. आणि घरात वडील डॉक्टर होते पण त्यांना गाण्याची खूप आवड होती. गाणी किंवा नाट्य संगीत हे त्यांना खूप आवडायचं आणि संगीत नाटकं दाखवायला मला ते अमरावतीला घेऊन यायचे. तर इतकं संगीताचं होतं घरात. काका व्हायलिन वाजवत असत आणि माझे जे आजोबा

0: होते, त्यांनी कीर्तनाचं पुस्तक लिहिलं होतं, परंतु त्या प्रत्येक कीर्तनाच्या गीतावर रागांची नावं होती, म्हणजे कदाचित तिथून सुरुवात माझी असू शकेल.
1: अच्छा.
0: हा, तर अशी ती माझी त्यावेळेची गाण्याची सुरुवात झाली.
1: अच्छा, म्हणजे हे जे संगीत आहे हे तुम्हाला घरातनं अगदी आधीपासूनच मिळालं असं म्हणायला हरकत नाही.
0: हो, काही हरकत नाहीये.
1: संगीत आणि शास्त्रीय संगीत त्यातल्या त्यात ते गुरूंकडनं शिकावं असं म्हटलं जातं, आणि तशी गुरु शिष्य परंपरा संगीतात राहिलेली आहे. म्हणजे जर आता आपण उदाहरणच घ्यायला गेलं तर पंडित भीमसेन जोशी आपल्या गुरुजींकडे राहिलेत, तर असं गुरु शिष्य परंपरेचं हे जे नातं आहे, तर हे आता आपण सांगितलं की आपल्याला प्राथमिक धडे आपल्या या गुरुंनी दिलेत, पण ही जी पायाभरणी झाली आणि या पायाभरणीनंतर आपल्याला असं वाटलं की मला आता याच क्षेत्रात काहीतरी करिअर करायचंय, याच्यातच मला काहीतरी माझं भविष्य बघायचंय, तर हे केव्हा जाणवलं आणि त्यासाठी आपण कसे प्रयत्न केलेत?
0: हा, हे जाणवलं असं की मी 11वी पास झाले तेव्हा सायन्स घेतलं होतं, आणि इच्छा होती की आपण, वडील डॉक्टर आहेत तर आणि आजूबाई डॉक्टर होते, आपणही डॉक्टर व्हावं, परंतु काही शारीरिक कारणामुळे माझं ते मी बाहेर पडू शकले नाही. आणि त्याच वर्षी दर्यापूरला सांगुळतकर महाविद्यालय निघालं, तर तिथे मी प्रवेश घेतला, म्हणजे बी ए पर्यंत मी तिथे घेतलं, एक विषय संगीत घेतला. तर ती मी संगीत शिकायला या गुरुजींकडे जात असे, शिवरकर गुरुजींकडे, त्यांनी मला ते राग, तेव्हा कसं की नुसता अभ्यासक्रम पूर्ण करायचा, आपलं काही तेव्हा कळतही नव्हतं की याच्यात करिअर करायचं आहे किंवा काय असं वगैरे नाही, परंतु थर्ड इयर पर्यंत मी तिथे शिकले. आणि तिथे एक न्यायाधीश होते नाईक म्हणून, तर विजया नाईक होत्या, त्या मुंबईहून इथे आल्या, तर मुंबईच्या गायिका होत्या त्या मुंबई आकाशवाणीच्या, तर त्यांच्याकडे मी बरेच राग शिकले. तर मला एक तो आठवतोय की ललित राग मला त्यांनी शिकवला होता, तो आजही मला इतक्या वर्षापूर्वीपासून आठवत आहे. असा माझा तो प्रवास संगीताचा बी ए पर्यंत झाला.
1: अरे वा, छान. ललित राग आपल्याला अजूनही आठवतोय, तर मला आता असा मोह आवरता येत नाहीये, रागाचा विषय निघतो आहे आणि ललितच नाव आहे त्याचं, तर एक ललित झलक आपण घ्यायला हरकत नाही ना.

0: अरे वा, खूप सुंदर. म्हणजे याही ह्याच्यात संगीताप्रतीचं आपलं जे योगदान आहे आणि आपली जी भूमिका आहे ती आम्हाला जाणवते आहे की इतकं आपण प्रेम संगीतावर केलं. मला आता यानंतर असं वळायचं आहे की आपण जे म्हणालात की सुरुवातीचं शिक्षण घेतलं आणि 11वी 12वी नंतर आपण मॅडमकडनं रागदारी शिकलात आणि मग नंतर आपला संगीत क्षेत्राकडे प्रवेश झाला. आपण शिकत असतानाचं संगीत आणि नंतर महाविद्यालयात शिकवतानाचं संगीत, हा जो प्रवास आहे हा कसा झाला याबद्दल
1: हाँ,
0: सांगा.
1: आता थोडंसं असं सांगायचं की बीए पर्यंत संगीत होतं.
0: हाँ.
1: बीए केलं आणि प्राध्यापक व्हायला एमए पाहिजे असं पीजी, म्हणून मग नागपूर महाविद्यालय, त्या वेळेचं नागपूर महाविद्यालयात मी 1965 साली प्रवेश घेतला. आणि तेव्हा शिकवायला अत्यंत दिग्गज असे लोक होते, कोगजे सर, खरणनवीस सर, सुमनताई चौधरी, व्ही व्ही देशपांडे, हे लोक अत्यंत दिग्गज आणि गायक होते, गायक मोठे. त्यांच्याकडून मला ही आणखी प्रेरणा मिळाली की नाही आपणही गायक व्हायला पाहिजे. तर 2 वर्ष मी त्यांच्या हाताखाली काढले आणि ते झाल्याबरोबर गंमत अशी झाली की एमए झाल्याबरोबर आमच्या एक मॅडम चौधरी मॅडम प्रसूती रजेवर गेल्या, तर 6 महिने मला तिथे शिकवायला मिळालं माझ्याच कॉलेजमध्ये. एक आनंदाची अनुभूती मला मिळाली आहे.
0: अरे
1: आणि त्यानंतर मग मी 1969 साली 4 ऑगस्ट विदर्भ महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
0: अरे वा, म्हणजे आता जवळपास आपण बरीच वर्ष विदर्भ महाविद्यालयात सेवा दिली आपण,
1: जवळजवळ 35 वर्ष.
0: आणि तिथला आपला कार्यकाळ कसा होता त्याविषयी सांगाल का? म्हणजे प्राध्यापक म्हणून तिथे कार्यरत होतात आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालात.
1: हो,
0: तर तो जो आपला कालखंड होता आणि ही सगळी संगीत परंपरा घेऊनच आपण चाललात.
1: हो,
0: तर त्याविषयी सांगा ना थोडा आम्हाला.
1: तर 1969 साली जेव्हा मी महाविद्यालयात रुजू झाले तेव्हा स्वर्गीय मनोहर राव कासलेकर हे तिथे विभाग प्रमुख होते. आणि सुरुवात

0: विषयी झालेलीच होती नागपूर महाविद्यालयात, त्याच्यामुळे मला काही तसा त्रास नाही गेला. आणि साधारणतः संगीताचे विद्यार्थी जे येतात ना, तर थोडंफार त्यांना संगीताचं नॉलेज बाळबोध असं सारेगा मप, कारण आम्हाला एकदम राग शिकवावं लागतात, त्याच्यामुळे थोडं तरी तुम्हाला कोमल स्वर मध्यम असे हे सगळे कळायला पाहिजे विद्यार्थ्यांना. तर शिकवायला खूप आनंद वाटायचा. बरेच विद्यार्थी खेड्यातून आलेले असायचे तर त्यांना सारेगमपही माहीत नसायचं, मग त्यांच्यासाठी थोडस एक वेगळा वेळ काढून त्याचा त्यांना सारेगमप किंवा 10 जे थाट आहेत त्या थाटांचे स्वर शिकवले गेले, आणि ह्या लोकांच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांना मी आणलेलं आहे.
1: अरे वा, आज आपण जे बोलतोय ते शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी बोलतोय. तर ही जी अभिरुची आहे, आता आपल्या बोलण्यात आलं की आपण विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं जे गावाकडनं आलं त्यांच्यामध्ये आपण ते निर्माण केली ती अभिरुची. तर आत्ताचं संगीत जे बदलतंय, आत्ताची जी पिढी बदलती आहे, तर हे संगीत आणि पूर्वीचं संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत याला आपण कसं बघता?
0: थोडस असं झालंय की आमच्या त्या काळी, आज जसं मीडिया आहे किंवा तुम्हाला टेप रेकॉर्डर आहे, तुम्हाला युट्यूब आहे, तुम्हाला गुगल आहे, हे त्या वेळात काहीही नव्हतं. फार तर जास्तीत जास्त असं रेकॉर्ड्स होत्या आणि आमच्या डिपार्टमेंटला रेकॉर्ड्स होत्या, तर त्या रागांच्या रेकॉर्ड्स तिथे गायक जे आहे त्यांच्या त्या ऐकवल्या जात असत. तर अभिरुची जे तुम्ही म्हणता, अभिरुची म्हणजे असं आहे प्रत्येकाची आवड पसंती ही फार वेगळी असते. म्हणजे त्या वेळात सुद्धा बरेचदा असं मला आठवत आहे त्या काळात की संगीत घेतलं की आपण पास होतो, हा एक त्यांचा गैरसमज असायचा. आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन संगीतात काही करतीलच सगळे असं नाही, परंतु काही काही जे होते की ज्यांना खरंच संगीत करायचंय, त्यांना रुची होती, पसंती होती, आवड होती, आवडीने ते क्लास करत असत, बंक करत नसत. ज्यांना अगदीच नाही आहे बाबा असंच व्हायचं आहे, काहीच नाही आहे विषय म्हणून आपला संगीत, असं आम्ही गमतीने म्हणत होतो.
1: म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, ज्यांना खूप आवडत होतं, उपजत होतं, आणि हे माध्यम मिळालं की ते आपल्याला स्वतःला ताऊन सुलभ चांगलं करू शकतील, म्हणजे पैलू पाडून घेऊ शकतील
0: अगदी. आणि आम्ही शिकवल्यामुळे म्हणा किंवा काही पास होत असत ते, परंतु असं किंवा अगदी फर्स्ट क्लास मध्ये येतील असं नाही. कोणी काठावर पास होत ते, कोणी सेकंड क्लास, कोणी फर्स्ट क्लास, कोणी अशा प्रकारे. कारण शिकवताना बरेच विद्यार्थी असे असायचे त्या वेळात, माझे कितीतरी असे विद्यार्थी आहेत की त्यांचे नाव सांगितलं जाईल, कमलताई भोंडे आहेत, जयश्री वैष्णव आहे, ते कविता आहे, सविता आहे, हेमा नांदे आहे किंवा नेत्रा आहे, अनेक असे होत्या की ज्या त्यांना खरंच गाण्यात करायचं आहे तर त्या बरोबर व्यवस्थित तासाला राहत असत, तास करत असत, काही नसेल तर विचारायचे मॅडम आम्हाला सांगा हे करा, आणि मी जास्तीचा वेळ घेऊन त्यांना सांगितलं जात असे.
1: अरे वा,
0: तर ही अशी अभिरुची ज्याला असेल तोच ते करू शकतो खरं. म्हणजे
1: काही लोकांनी गाणं जपलं आणि काही लोकांनी रडगाणं जपलं,
0: म्हणायला हरकत नाही. कारण बरेचदा कसं होतं, त्या काळाची गोष्ट सांगते की मुली ज्या होत्या ना, की बीए झाल्या की बिचाऱ्या लग्न होऊन जायच्या, इच्छा जरी असली तरी घरी आवड असेलच असं नाही. घरच्या लोकांना खरं सांगते तुम्हाला की हे काय लावला, या या या या. आमचा एक तराणा होता, ना दीर दीर तुम दे तर दिना दिदी अशा अशा टाईप, हे काय लावलं म्हणे तुम तुंद्रे उंदुरे. म्हणजे घर ज्यांना खरोखरच संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत माहिती नाही, ते त्यांना मग बऱ्याचदा असं व्हायचं की मुलींना इच्छा असूनही त्या करू शकत नव्हत्या. पण मला सांगावं असं वाटतं की आता लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर, आज माझ्या कितीतरी विद्यार्थिनी आहे की क्लासला जातात आणि गाणं शिकतात, आपली आवड जपतायत.
1: अरे वा, खूप छान. आणि हा सकारात्मक बदल म्हणता येईल,
0: हा बदल जो आहे,
1: म्हणजे पिढी जरी बदलली आहे, काळ जरी बदलला आहे, तरी पण संगीताबद्दलची म्हणजे शास्त्रीय संगीताबद्दलची जी त्यांची अभिरुची आहे ती तेवढीच सकारात्मक.
0: खरंच आता कल्पना आहे तुम्हाला की स्त्रियांना नाही होऊ शकत. आणि शास्त्रीय संगीताचं थोडस एकच आहे की रियाजाशिवाय, सरावाशिवाय तुम्हाला होऊ शकत नाही. त्याला तंबोरा, त्याला तबला, आणि हे सगळ्यांना जमेल असं नाही होऊ शकत घरांमध्ये, इच्छा असली तरी नाही. परंतु इच्छा तिथे मार्ग म्हणतात तसा त्यांनी बरोबर काढला की मुलं मोठी झाली, हे झाली, आता आपण आपली आवड जपू शकतो.
1: अगदी. आमच्या कार्यक्रमाची एक रूपरेषा आहे आणि या रूपरेषेमध्ये आपल्या आवडीची गाणी आम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवत असतो. तर माझी एक अशी विनंती राहील छोटीशी की जर आपणच गाऊ शकलात तर आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल.
0: माझ्या आवडीचा एक

म्हणजे शास्त्रोक्त जो तुम्हाला पाहिजे असेल तर मला खूप आवडणारा एक अहिर भैरव राग आहे. तर खरं म्हणजे आता हे गायचं तर आम्हाला तंबोरा पाहिजे असतो, आम्हाला तबला पाहिजे असतो, परंतु हीच खासियत गाण्याची आहे, हीच ह्या कलेची. सगळ्या कलांमध्ये संगीत कला अतिशय उच्च कला आहे. ज्याला आवाज आहे तो ते सगळं म्हणू शकतो. आता आज सुद्धा मी की माझ्याजवळ आवाज आहे, नाही तबला पेटी तरी मी गाऊ शकते.

0: आमचे जे श्रोते आहेत, जी नवीन पिढी आहे, त्यांना हे गाणं आवडतं, पण प्रत्यक्ष हे माहिती नाहीये की हे या रागदारीवर आधारित आहे.
1: आता मी तुम्हाला तेच सांगते थोडंसं की माझ्या मुलांना मी जेव्हा शिकवायची तेव्हा बरेच पूर्वीच्या काळी नौशाद वगैरे यांनी शास्त्रीय संगीतावर आधारित अशी गाणी रचलेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सांगायची हे गाणं आहे की नाही, ते गाणं म्हणायचं हे बाबा तोच हा राग आहे. हा अशा प्रकारे त्यांना बरेचदा शिकवल्या गेलाय. मालकुंस राग आहे, नंतर हमीर राग आहे, यमन वर्तक कितीतरी आहे. हे गाणे माहित आहे की नाही तुम्हाला? हो माहित आहे सर. म्हटलं मग तोच राग आहे, तेच स्वर आहे. शेवटी काय आहे की हे वैश्विक असं संगीत आहे. सात आणि पाच हे 12 स्वर जे आहे आयुष्यात किंवा ज्या पूर्ण जगतात ह्या 12 स्वरांच्या व्यतिरिक्त कुठलंही स्वर नाही आहे. ह्या सगळ्या स्वरांवरच सगळं संगीत, सगळे संगीत, सगळ्या प्रकारचे संगीत या 12 स्वरावर अवलंबून असतं.
0: अरे वा, म्हणजे स्वरविस्तार जितका आहे त्या स्वरविस्तारावर संगीत सगळं आधारलेलं आहे असं म्हणायला हरकत आहे. तर आता एखाद्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड निर्माण होण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे आपण एक प्राध्यापक राहिलेले आहात आणि विभाग प्रमुख राहिलेले आहात. ग्रामीण भागातना विद्यार्थी आलेत ज्यांना नव्हतं माहिती, त्यांना पण आपण त्यांची अभिरुची जागृत केली. पण जो आता श्रोता आहे की ज्याच्या कानावर सतत काहीतरी आदळत असतं, त्यांना शास्त्रीय संगीताची जी बैठक आहे किंवा त्याच्यातला जो स्पर्शी स्वर आहे ते त्यांना कळण्यासाठी आपण वेगळ्याने काय करू शकतो? आपण काय सांगाल?
1: सिनेमातली जी गाणी आहे रागांवर आधारित, तर त्या रागांवरून बरोबर मला म्हणायचे मॅडम हा तो राग आहे का? हो, कारण तसं त्या निमित्ताने तुम्ही तरी ऐका. आणि वारंवार जर तुम्ही ऐकत घेतलं, श्रवण जर केलं तर त्या श्रवणाने, आता तुम्हाला यमन रागच म्हणायचा आहे तर यमन कुणी कुणी गायलेला, अनेक जणांनी यमन राग गायला, तर तुम्ही ते श्रवण जर केलं तर त्याची तुम्हाला आपोआप आवड निर्माण, श्रवण त्याच्यानंतर मनन नंतर चिंतन. आणि हे पुन्हा सांगते अभिरुची की ज्यांना शास्त्रोक्त संगीताची आवड आहे त्यांच्यासाठी हे आहे आणि हळूहळू त्यांना ती आवड नक्कीच निर्माण होते.
0: अच्छा, आणि आता याला जोडून मला एक असा प्रश्न आहे की शास्त्रीय संगीत समजून घेण्यासाठी तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे का की केवळ संवेदनशील जे मन असेल, कान तसे तयार असतील तर होऊ शकतं?
1: नाही, तांत्रिक ज्ञानही तुम्हाला माहिती पाहिजे. तंत्र त्याचं, राग जो आहे तो राग कोणचा आहे, त्या रागात कोणत्या स्वर आहेत. काही काही राग असे असतात की 5 स्वरांचे असतात. जसा भूप राग आहे, सा रे ग प ध सा, 5 स्वरांचा राग आहे. काही

0: स्वरांचे राग असतात, काही राग असतात ते सात स्वरांचे असतात. म्हणजे शिकवताना जेव्हा किंवा ऐकताना आपल्याला की हे सातही स्वर कोणत्या रागात येतात, सहा स्वर कोणत्या रागात येतात, पाच स्वर कोणत्या रागात येतात, हा थोडासा जर त्यांना कल्पना असली तर आपोआपच अरे छान आहे. आणि दुसरं म्हणजे गाणारा जो गायक असतो तो इतका मन लावून गात असतो की तो आपोआपच समोरच्याला मोहित करतो. आणि तंत्र थोडंसं तुम्हाला जसं त्याला ताल असतो तर ताल म्हणजे हा ताल कोणचा आहे तर ते तंत्र तुम्हाला माहित आहे, त्रिताल आहे की जपताल आहे की एकताल आहे हे थोडस जर माहीत असलं, तालाचं ज्ञान असलं तर आपोआपच मग ताल आणि सूर हे दोन्ही मिळून तुमची अभिरुची तयार होते.
1: अरे वा. आणि सूर ताल आणि लय याचं
0: लयकारी जेव्हा असते तर त्यांना त्या लयकारीसाठी आम्हाला एक ध्रुपद आणि धमार असतात, त्याच्यात अनेक प्रकारच्या लयकारी असतात, दुप्पट चौपट तिप्पट सव्वापट दीडपट, फार कठीण अशी ही लयकारी. गुंडेजवा बंधू जे होते ते ध्रुपद गात असत, धमार गाणारे ध्रुपद गाणारे हे वेगळे लोक आहेत, शास्त्रीय संगीत गाणारे वेगळे लोक आहेत, कारण त्याला अतिशय दमदारपणा लागतो, अतिशय तालात चौतालात ते गावं लागतं, त्याच्यामुळे दम आणि सास या दोन्ही गोष्टी त्या ध्रुपद धमार मध्ये येतात.
1: म्हणजे हे एक नव्याने आणखीन आता आमचा जो श्रोता ऐकतो आहे ज्याला संगीत तेवढंसं माहिती नाही फक्त ऐकतो आहे त्याला पण ती आता मला असं वाटतं की आजच्या मुलाखतीनंतर एक वेगळा त्याचा पण कान तयार होईल की आपण या प्रकाराने पण संगीत ऐकलं पाहिजे.
0: ध्रुपद धमाराला ते वेगळे ताल असतात, दहा दहा दिन ता किती दहा दिन ता किती कत कधी गण दहा हे असतात आणि कधी तधीट धा कधी तधीट धा हे म्हणजे ध्रुपद धमाराचे ताल वेगळे आहेत. राग गातो मोठे ख्याल बडे ख्याल छोटे ख्याल याचे ताल वेगळे असतात. मग हा तंत्रज्ञान आहे, हे तंत्र तुम्हाला माहीत पाहिजे की कोणत्या बडा ख्याल चाललाय का मग त्याची लय विलंबित असते, छोटा ख्याल चाललाय का त्याची मध्य लय असते, तराना आहे का त्याची द्रुत असते. तर हे थोडस तुम्हाला कल्पना असली आपण पाहतो जेव्हा ज्यांना काहीच समजत नाही परंतु समोरचा गात असताना आपोआप हातावर ताल देत असतात. अरे लहान मुलं असली तिथे तर ते सुद्धा तसे ताल देतात. म्हणजे ताल किंवा लय तसं पाहिलं तर हे आपल्या शरीरातच आहे, पहिल्यापासून आपलं जे शरीर आहे टिक टिक टिक टिक करतं हे लयीत करतं. अगदी निसर्गात सुद्धा लय आहे, आपण पाहतो आज थोडासा निसर्ग बदलला आहे परंतु हिवाळा पावसाळा आणि उन्हाळा ही लय आहे. पाणी वाहत खळखळ खळखळ ही एक लय आहे. पक्षी कुहू कुहू करतात त्यांची एक लय. म्हणजे ही जी लय आहे ही निसर्गातच आहे आणि आपल्याला स्वतःतच ती लय असते, त्यामुळे वेगळी. पण लय असणं आणि ताल माहीत असणं ह्याच्यात फरक आहे.
1: हो हा, म्हणजे याची जाणीव एक नंतर व्हायला जर लागली तर ते आणखीन
0: आणखी त्याचा आनंद मिळतो
1: आणि तो रसिक म्हणून तयार होतो. मॅडम आता पुन्हा थोडस आपल्याला पुन्हा एक फ्लॅशबॅक मध्ये असं येते, आपण आता हे संगीत शिकलात आणि संगीताच्या ह्याच्यात घराणी महत्वाची आहेत, तर आपण कुठल्या घराण्याचा वारसा जपत आहे आणि त्याचं आपण प्रतिनिधित्व करत आहात?
0: जेव्हा विदर्भ महाविद्यालयात होते तेव्हा मी माझे गुरु मनोहरराव कासलीकर तसेच मनोहरराव कवीश्वर तसेच दिनकरराव देशपांडे यांच्याकडे थोडं थोडं मी गायन शिकत असे, परंतु शेवटी कासलीकर सर रिटायर्ड होईपर्यंत मी त्यांच्या घरी जात असे आणि मी त्यांच्याकडून जयपूर घराण्याचं अतिशय गायन त्यांचं असायचं. म्हणजे लयकारी सूर जयपूर घराणं असं आहे की स्वर पण आहे ताल पण आहे भाव पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कासलीकर सरांनी शिकवलेल्या आहेत.
1: अरे वा.
0: तर हे जे घराणे आहेत किराणा घराणा आहे ते पूर्णपणे स्वरावर असतं, ग्वाल्हेर घराणा आहे दोन्हीचं एकत्रीकरण असतं. आमच्या सुमनताई चौधरी यांनी जेव्हा मला शिकवलं तेव्हा ते ग्वाल्हेर घराण्याचे त्या फार मोठ्या गायिका होत्या, ग्वाल्हेर घराण्याचं त्यांना गुरुकडून शिक्षण मिळालं आणि त्या गुरुकडून मला शिक्षण मिळालं, मी स्वतःला फार भाग्यवान समजते. तर म्हणून लय ताल आणि सूर हे आले आहेत.
1: अरे वा, खूप छान. आणि आपण जयपूर घराण्याचं प्रतिनिधित्व करता आहात, आता आपण त्याचे सांगितिक धडे आपण घेतलेले आहे, जयपूर घराण्याचा झालेला आता उल्लेख, तर पुन्हा कार्यक्रमात एका गाण्याची वेळ आहे, तर आता कुठलं गाणं आपण सुचवाल?
0: अवंती, मला असं वाटतं किशोरी अमोणकरचा तुम्ही ऐकवाल तर फार चांगलं होईल.

0: मॅडम, आता या छानशा गाण्यानंतर परत एकदा आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप स्वागत. श्रोते हो, आज आपण बातचीत करत आहोत शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे निवृत्त प्राध्यापक विभाग प्रमुख अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर यांना. आता या गाण्यापूर्वी आपण बोललो की एक अभिरुची काय आहे, रागदारी काय आहे, संगीताची कुठली घराणी आहेत त्याविषयी आपण जाणून घेतलं. आत्ता मला आपल्याकडनं एक विचारायचं आहे की रागदारी संगीतामध्ये रसिकता आणि अभिरुची यांचा परस्पर संबंध कसा आहे?
1: खरं म्हणजे ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे, रसिकता आणि अभिरुची. अभिरुची तुम्हाला जर आवड असेल तर आपोआपच तो रसिक तयार होतो. आणि रसिक आहे, ऐकणारा आहे, तो ऐकता ऐकता हळूहळू त्याची अभिरुची वाढत जात असते. शास्त्रोक्त संगीतात आवड असेल, पसंती असेल, तर आपोआपच त्याची अभिरुची की अरे नाही हा राग तो तसा म्हणत होता, त्या घराण्याचे आहेत नाही तू ते तसे म्हणत असत. रसिक हा जो आहे ते गात असताना क्या बात है वा, आपोआपच त्याच्या तोंडून इथं काही काही ठिकाणी असे काही स्वर लागले जातात जसं आपण पाहतो, ऐकलेलं असेल तुम्ही कुमार गंधर्वांचे की अरे वा क्या बात है असं आपोआपच. हा रसिक जो आहे ही त्याची अभिरुची असते, ही त्याची आवड असते, त्याच्यामुळे तो. आणि काही काहीदा असं होतं की फक्त आम्हाला कुमार गंधर्वच आवडतात, आम्हाला भीमसेन आवडतात, आम्हाला जसराज आवडतात, तर ही अभिरुची आहे, प्रत्येकाची आवड आहे, घराण्याची आवड आहे. तालवाले जे असतील तर ते तालाकडे जातील, सूरवाले असतील ते सुराकडे जातील. तर ह्या पाचही घराण्यांचा असा एक इंदोर घराणं आहे, अतिशय सुरेल असं अमीर खा गात असत. अभिरुची ही श्रवणाने, मननाने, चिंतनाने आपोआप ती तयार होत असते.
0: म्हणजे असं आवश्यक नाहीये की सगळेच जण तानसे नसले पाहिजेत, ते तयारीने कानसेन असले तरी चालतं.
1: अगदी अगदी तसंच होतं की प्रत्येक जण जर तानसेन झालं तर मग तानसेन ऐकायला कोण आहे मग असं होऊ शकतं, हे गमतीची गोष्ट म्हणून. परंतु कानसेन जे असतात त्यांना ही आवड जी आहे तर त्याला अभिरुची म्हणू शकू आपण, परंतु आवडतं वा वा वा छान आहे. पण त्याच्यातले त्यांना कित्येकदा राग माहीत नसतात, परंतु जे गातात आहेत किती सुंदर गातात आहेत, कानाला मधुर लागताय, लयकारी आहे, आवड होते, ही त्यांची अभिरुची तयार होते.
0: मॅडम, आता आजच्या मुलाखतीतल्या शेवटच्या टप्प्यात येतो आहे, तर आता जाता जाता आपण आमच्या श्रोत्यांना काय सांगाल या अनुषंगाने?
1: आजकाल थोडस शास्त्रोक्त संगीताकडे मला असं वाटतं नव्या पिढीचं थोडंफार दुर्लक्ष होत आहे. नवी पिढी तयार होते आहे, परंतु मला असं वाटतं की तुम्ही शास्त्रोक्त संगीत जरूर ऐकावं. आपल्याला रेडिओ आहे, आपल्याला युट्यूब आहे, आपल्याला गुगल आहे, करलो दुनिया मुठ्ठी में म्हणतात तसं तुमच्या हातातच आहे. सतत तुम्ही ऐकत जा आणि ऐकल्यावरच तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल, अभिरुची निर्माण होईल, हे माझं तुम्हाला सांगणं आहे.
0: अरे वा, श्रोते हो, या सुरेल संवादातून संगीताविषयी अनेक सुंदर पैलू आपल्या समोर आलेत. संगीत हे मनाला आनंद देणारं, भावनांना व्यक्त करणारं आणि माणसा माणसांना जोडणारं एक प्रभावी माध्यम आहे हे आजच्या संवादातून जाणवलं असेल यात काही शंका नाही. मॅडम, आज आपण इथे आलात, शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर आपण इतकी दिलखुलास बातचीत केलीत, माहिती दिलीत, त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आणि मी व्यक्तिशः आपली खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: श्रोते हो, आपण शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर अधिक जाणून घ्यायला उद्याच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत.

0: आणि प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर मॅडम यांच्यासोबत सविस्तर संवादही साधणार आहोत, तेव्हा उद्याचा भाग ऐकायला विसरू नका. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर निवृत्त प्राध्यापक विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं अवंती मोरे यांचं, तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, आता ऐकूया गीत गंगा हा कार्यक्रम.

गीत गंगा। श्रोते हो नमस्कार, आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत। श्रोते हो, आज भारतरत्न स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आहे। तर श्रोते हो, लता दीदींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अमर स्वरांना विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात त्यांची काही छानशी गाणी।

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुरेश भट यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट होता उंबरठा.

0: श्रोते हो, आताच आपण बलिदान या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, विवेक आपटे यांची शब्दरचना आणि अनिल मोहिले यांचं संगीत.
1: EMI भाडं कसं मॅनेज करू?
2: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
1: कसं?
2: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
1: एवढं इझी?
2: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
1: अरे बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आपण ऐकाला आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे गीत गंगा.

श्रोते हो, आताच आपण सामना या चित्रपटातलं गीत ऐकलात. लता मंगेशकर यांचा स्वर होता, जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना आणि संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं.

0: श्रोते हो आताच आपण लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नाधो महानोर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट होता जयत रे जयत.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं. आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, योगेश यांची शब्दरचना आणि आनंद घन यांचं संगीत. श्रोते हो, या गीतासोबत आजचा गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.

0: अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 11:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन अंतर्गत नये तराणे हा कार्यक्रम.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: श्रोते हो नमस्कार. आजच्या गीत गुंजन अंतर्गत नये तराणे या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या कला विश्वाला जोडणारा असा कार्यक्रम आहे. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अजरामर स्वरांची आणि संगीत प्रवासाची आठवण आपण जागवणार आहोत. तर अभिनेता रणवीर कपूर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या चित्रपटातील लोकप्रिय आणि नव्या पिढीला भावणाऱ्या गीतांचा आनंद घेणार आहोत. श्रोते हो, एका बाजूला लता दीदींच्या स्वरातील भावस्पर्शी माधुर्य, तर दुसऱ्या बाजूला रणबीर कपूरच्या चित्रपटामधून नव्या काळातील संगीताची झलक, अशा जुन्या आणि नव्या गीतांचा सुंदर स्वरमेळ आजच्या कार्यक्रमातून आपण अनुभवता येईल. तर श्रोते हो, लता दीदींचे अमर स्वर आणि रणबीर कपूरच्या चित्रपटातील नवी गाणी या दोन्ही रंगांची सुरेल मैफल ऐकण्यासाठी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. चला तर ऐकूया सुरुवातीला लता दीदींची काही 90s च्या दशकातील छानशी गाणी.

श्रोदेव आताचा पण दिल तो पागल है या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा स्वर होता. आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि उत्तम सिंग यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर आणि एम जे श्रीकुमार यांच्या स्वरात गुलजार यांची शब्दरचना ऐकलीत. ए आर रहमान यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता दिल

हम तुम पे मरते हैं या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा स्वर होता, आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि उत्तम सिंग यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण वीर जारा या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, जावेद अख्तर यांची शब्दरचना आणि संगीत मदन मोहन आणि संजीव कोहली यांचं.

कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. लता मंगेशकर यांचा स्वर होता, समीर यांची शब्दरचना आणि जतीन ललित यांचं संगीत. श्रोते हो, लता दीदींचा आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वाला लाभलेलं एक अनमोल वरदान. त्यांच्या स्वरातील भाव, माधुर्य आणि सहजता आजही प्रत्येक पिढीला तितकीच आपलीशी वाटते. एकीकडे लता दीदींचा काळजाला भिडणारा स्वर आणि दुसरीकडे नव्या पिढीच्या भावविश्वाला साद घालणारी गाणी. काळ बदलतो, संगीताची शैली बदलते, पण मनाला स्पर्श करणाऱ्या सुरांची जादू मात्र कायम राहते. श्रोते हो, आता लता दीदींच्या अजरामर स्वरांकडून आपण नव्या पिढीच्या संगीत विश्वाकडे वळूया. आणि या नव्या पर्वाशी जोडलेलं एक लोकप्रिय नाव म्हणजे रणबीर कपूर. चला तर मग श्रोते हो, आठवणींच्या या

श्रोतेहो, आताच आपण सावरिया या चित्रपटातलं गीत ऐकलं. शान यांचा स्वर होता, समीर यांची शब्दरचना आणि मोंटी यांचं संगीत.

अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. जावेद अली आणि जोजो यांचा स्वर होता, इर्शाद कामिल यांची शब्दरचना आणि प्रीतम यांचं संगीत.

0: श्रोतेहो आताच आपण अभिजित आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात राजीव बरानवाल यांची शब्दरचना ऐकलीत. ललित पंडित यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता बेशरम.
1: साहेबान कदरदान मेहरबान, दिल थाम के बैठी है क्योंकि अब आपके सामने तशरीफ ला रही है आगरा की अजीम फनकारा मलिका हुस्न नूर नजर मोहतरमा.

ए जवानी है दिवानी या चित्रपटातलं गीत आज आपण ऐकलं. राणा सनी आणि अरिजित सिंग यांचा स्वर होता. अमिताभ भट्टाचार्य यांची शब्दरचना आणि प्रीतम यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण के आणि शिल्पा राव यांच्या स्वरात अन्विता दत्त गुप्ता यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं विशाल शेखर यांचं आणि चित्रपट होता बचना ऐ हसीनो. श्रोतेहो, आता रणबीर कपूरच्या चित्रपटातील आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत ऐकूया.

0: शोध हो आताचा आपण आय दिल है मुश्किल या चित्रपटातलं गीत ऐकलं. अरिजित सिंग यांचा स्वर होता, अमिताभ भट्टाचार्य यांची शब्दरचना आणि प्रीतम यांचं संगीत. श्रोते हो, आजच्या सुरेल प्रवासात आपण दोन पिढ्यांचा अनुभव घेतला. एका पिढीला आपल्या स्वरांनी समृद्ध करणाऱ्या लता मंगेशकर आणि नव्या पिढीच्या भावना आपल्या अभिनयातून साकारत लोकप्रिय झालेला रणबीर कपूर. श्रोते हो, लता दीदींच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अमर स्वरांना मनपूर्वक अभिवादन आणि रणबीर कपूर यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर श्रोते हो, भेटूया अशाच एका सुरेल मैफुलीत. तोपर्यंत नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला।
1: रसिकाओ नमस्कार, आजचा हा आपला कार्यक्रम विशेष आहे, कारण आज आपण एका अशा दाम्पत्याला भेटणार आहोत, त्यांच्या सेवा कार्याची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय केवळ सेवा असं मानलं। पण हा प्रवास नेमका कसला आहे? हा प्रवास आहे वैद्यकीय शिक्षण घेऊन सुखकर आयुष्याची वाट निवडण्याऐवजी, हे जे दाम्पत्य आहे हे गेलं दुर्गम अशा वनवासी भागात आणि तिथं त्यांनी आरोग्य सेवेचं व्रत स्वीकारलं।
2: डॉक्टर अल्बर्ट श्वाइजर यांच्या जीवन कार्यानं प्रेरित झालेला हा जो सेवा विचार आहे,
1: हा पुढे त्यांना बस्तरच्या रानावनात घेऊन गेला आणि तिथे त्यांचं सेवाव्रत किंवा तिथे त्यांचं जे संपूर्ण पुढचं आयुष्य आहे ते प्रत्यक्ष कृतीत अवतरलं। 1990 विवाहानंतर त्यांच्या पत्नीनं त्यांना दिलेली साथ आणि त्यानंतरचं पुढचं आयुष्य। रसिकाहो, मी बोलतीये कुणाविषयी तुम्हाला लक्षात येतंय का?
2: रसिकाहो, हे आहेत अरण्यातील सेवाव्रती,
1: ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय, असे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। रसिकाहो, रसिकाहो, जेव्हा ते बारसूर मध्ये पोहोचले तेव्हा समोर होती अतिशय कमी अशी साधनं, पायाभूत सुविधांचा अभाव होता, नक्षलवादाची सावली होती, जंगलातले धोके होते आणि त्याच्या बरोबरीनं स्थानिकांचा बाहेरून आलेल्या व्यक्तीवरचा अविश्वास सुद्धा होता। पण त्यांनी तिथे जाऊन समाजाला बदलण्यापेक्षा आधी त्यांना समजून घेण्याचा, त्यांच्यातलंच एक होण्याचा असा मार्ग स्वीकारला। आज त्यांच्या या प्रदीर्घ सेवा कार्याला पद्मश्री सन्मानानं एक ओळख दिलेली आहे। ही ओळख आधीपासूनच होती रसिकाहो, पण पुरस्कार स्वीकारताना सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की हा सन्मान आमचा नसून इथल्या जनजाती समाजाचा आहे। ही नम्रता, हा सेवाभाव आणि बस्तरच्या माणसांशी जोडलेलं हे विलक्षण नातं, रसिकाहो, या मागची संपूर्ण कहाणी, हा प्रवास आज आपण स्वतः डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याकडून ऐकणार आहोत, तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताजी, आकाशवाणीच्या या विशेष संवादात आपलं मनपूर्वक स्वागत।
3: नमस्ते।
4: धन्यवाद। नमस्कार।
1: सुरुवातीला पद्मश्री पुरस्कार जो मिळालेला आहे त्यासाठी आपलं अगदी मनपूर्वक अभिनंदन।
3: धन्यवाद।
1: आपण इथूनच सुरुवात करूया। जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नेमकी मनात काय भावना होती? म्हणजे पहिला दिवस आठवला असेल ना?
3: हा निश्चित, मनामध्ये एक सुंदर भावना निर्माण अशी झाली की मी हा विचार असा केला की जशी एक आई आपल्या मुलाला काही गोड पदार्थ तोंडात घालून त्याचं कौतुक करते, तसंच भारत मातेने आमचं कौतुक म्हणून आमच्या मुखामध्ये हा एक प्रसाद घातलेला आहे। त्यामुळे आईचं आणि मुलाचं जे नातं असतं ते सहजता आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिखावटी काही नाहीये, तशा स्वरूपात मी हा आम्ही हा स्वीकारला। आणि दुसरा विचार आला, घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे, म्हणजे आमचं कर्तव्यच आहे, सेवाही म्हणू शकत नाही आम्ही, ती कर्तव्यच होतं आमचं, त्या मुलांमुळे हा पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो। तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य, हा विषय हायलाइट सगळीकडं होईल पद्मश्री पुरस्कारामुळे।
1: म्हणूनच मग ते वाक्य की हा सन्मान आमचा नसून जनजाती समाजाचा आहे असं तुम्ही म्हणालात नाही का?
3: जनजाती समाजाचा आहे,
1: ही कृतज्ञता आहे ना खरं तर?
3: नाही, पण ही वास्तविकता तशीच आहे। आम्ही बस्तरला गेलो नसतो किंवा हे काम केलं नसतं तर आम्ही एक सामान्य म्हणून राहिलोच असतो ना, पण आम्हाला ते का दिलं? कारण आम्ही अशा एका घनघोर अरण्याच्या प्रदेशामध्ये जाऊन हे इतके वर्ष काढली, पेशंटला ट्रान्सफर करत होतो जगदलपूरला, रायपूरला, दंतेवाड्याला, हे आम्ही काम सतत करत गेलो। वेगवेगळे संकट आली, वेगवेगळे प्रश्न आले, निराशा आली, आशा निराशाचं नेहमी चालतं सगळं, पण तरी आम्ही न हरता ते करत बसलो। आणि आमची संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला की हे मेडिकलचं जे काम आहे आदिवासींचं ते तुम्ही व्यवस्थित करत राहा, आणि आम्ही सर्व सुविधा पुरवल्या आम्ही करत गेलो, त्यामुळे आज हा पुरस्कार मिळालाय।
1: मी येणारच आहे त्या सगळ्या पुढच्या टप्प्यावर, पण एक सुरुवातीची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांच्या आयुष्याला समाजसेवेची दिशा देणाऱ्या प्रेरणेपासून करूया। म्हणजे डॉक्टर रामचंद्रजी, तुम्हाला प्रश्न आहे की डॉक्टर अल्बर्ट श्वाइजर यांच्या चरित्राने तुम्ही प्रभावित झाला होता असं अनेक ठिकाणी तुम्ही म्हटलंय, आणि त्याच्या बरोबरीनं तुमच्या घरचं वातावरण, तुमच्या मातोश्री, घरातलं एकंदर वातावरण, आणि तिथून कुठेतरी एक अशीही भावना होत होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर नेमकं ते काय होतं, कशा तऱ्हेनं रुजली ही भावना?
3: नाही, माझ्या मनात तशी भावना काही नव्हती, म्हणजे समाजसेवा करावी किंवा वनवासी आदिवासी समाजासाठी काम करावं अशी कुठलीही भावना मनात नव्हती। पण मी एक दिवस लायब्ररीमध्ये दैनिक

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत अरण्यातील सेवाव्रती, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी

0: सकाळमध्ये अल्बर्ट श्वेट्झरचं चरित्राचं परीक्षण वाचलं. मग मी आमच्या सातारच्या लायब्ररीमध्ये मी शोधलं की असं हे पुस्तक मिळत आहे का. तर माझ्या सुदैवानी अल्बर्ट श्वेट्झरचं आत्मचरित्रच मिळालं मला इंग्रजीमध्ये. आणि मग त्याने स्वतः लिहिलेलं ते छोटेखानी पुस्तक आहे, पण त्या पुस्तकातनं मला अशी पुसट कल्पना आली की एखाद्या व्यक्तीचं असं सुद्धा जीवन असू शकतो की जो माणूस एक पियानो वाजवणारा माणूस, पण त्याला असं समजलं की आफ्रिकेतल्या घोर जंगलामध्ये काही आदिवासी अज्ञात आजारांनी मरतायत, तर मी त्यांच्यासाठी काय करावं. ही संवेदनशीलता एखाद्या व्यक्तीच्या मनात आली आणि तो माणूस कृतिशील झाला, इतका प्रचंड कृतिशील झाला की त्याने 32 वर्षी मेडिकल मध्ये प्रवेश घेतला. त्याला लोकांनी विचारलं की तू काय कर, तू पियानो वाजवणार, तू तिथे जाऊन काय करणार. तो म्हटला मी डॉक्टर होईन, आता किंवा होणार, 32 वर्षी आता घेईन म्हणे मेडिकलला प्रवेश. आणि 37 वर्षी डॉक्टर होऊन तो त्या आफ्रिकेच्या जंगलात गेला त्या लोकांसाठी. आपण कल्पना करू शकतो की 1.5-2 महिने प्रवास करून तो त्या भागात पोहोचायचा. एवढं घनघोर जंगल त्यावेळेस आफ्रिकेचं, जगाला अज्ञात असलेला प्रदेश, अशा प्रदेशात जाऊन आमच्या स्वतःच्या हिमतीनं त्यांच्यासाठी मेडिकल सगळ्या सुविधा उभ्या करणं, त्याला नंतर नोबेल पुरस्कार मिळाला. ही एक गोष्ट होती. म्हणजे आमची आईला कुठली विचारधारा नव्हती, कुठलीही काही नाही, पण आमची आई जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारी
1: शिक्षिका होत्या.
0: शिक्षिका होत्या, पण आमच्या घरात अशा सगळ्या महिला यायच्या आणि त्या मदतही मागायच्या, मदत आई त्यांना करायची, त्यांची दुःख सांगायला यायच्या. माझा आतापर्यंत जो जीवनाचा मार्ग आहे, मला सुद्धा कुतूहल आहे की मी या मार्गात कसं आलो. कुठली विचारधारा नसताना, काहीच बेस नसताना मी इतके वर्ष हे काम का करतोय, हा अजूनही माझा स्वतःचा शोध आहे. पण आईच्याकडनं थोडीशी कुठून तरी तो करंट आला असावा. आणि मग आमचे अधिकारी जे होते, भास्करराव कळंबी, हा म्हणजे एक संतच माणूस होता ना तो. म्हणजे साध्या कपड्यातला इतका मोठा संत आपल्या समोर बसतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, हे आपलं भाग्यच आहे शेवटी. त्या सगळ्यांमुळे असं वाटायला लागलं पण हे काम करावं. आणि आदिवासी समाजाची जी प्रश्न आहे, त्यांची जी दुःख असतात, ती तुम्हाला पुढे पुढे जायला प्रवृत्त करतात. या प्रश्नाची आपण कधी विचारही केलेला नाही, इतके गंभीर प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये असतात आणि त्याला ते हसत हसत तोंड देत असतात. ही गोष्ट फार आश्चर्याची वाटते की
1: शिकण्याजोगं
0: अभावामध्ये इतक्या संकटांमध्ये आम्ही ते जगू शकतात, ते लोक आणि हसतात. हसत मुग राहून राहणं ही काही सामान्य गोष्ट नाही. खोटं तर कोणी हसू शकणार नाही सदा सर्व का. तर ही जनजाती समाजाची ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे जीवननिष्ठा आणि आनंद मानण्याची गोष्ट आहे, तर ती एक बाबा बोरकरांच्या भाषेत म्हणलं की लावण्याची तर ती तसं ते जीवन आहे सगळं. त्यामुळे त्या जीवनाने आम्हाला पुढे पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं.

रसिक हो, आपण ऐकत आहात डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही सातारचे आणि सुनीताताई तुम्ही मूळच्या पुण्याच्या, बरोबर ना? तुमच्या मनातही समाजकार्याची

0: लहानपणापासून होती, पण या दोन्ही प्रेरणा एकत्र कशा आल्या? ध्येय कसं तुमचं एक झालं?
1: मी जेव्हा वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होते, एकूण सगळं जे मी ठाणे रायगड थोडस नाशिक जिल्हा असे सगळे बघितलं, आणि कारण आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं तू जरा बघ एकदम ह्याच्यामध्ये जाऊ नका की आपल्याला काम करायचंय तर कशा पद्धतीने आपल्याला राहायला लागेल, कशा पद्धतीने काम करायचंय त्याची जरा माहिती घे आणि मग ठरव तू. त्याप्रमाणे मी फिरले, मग ती 3 वर्ष मी कामही केलं. डांबिवली केंद्र जे आहे कर्जत जवळचं, पुणे मुंबई रस्त्यावरचं कर्जत, तर तिथे होते मी. आणि ते सगळं पाहत असताना हळूहळू माझ्या मनामध्ये विचार झाला की जीवनभर आपण हे काम का करू नये. अशा तो माझ्या मनातला जरी विचार असला तरी तो घरी मी तेवढा बोलवून दाखवलेला नव्हता.
0: प्रेरणा कुठून आली होती ही?
1: प्रेरणा मला विद्यार्थी परिषदेची, मी महाविद्यालयीन जीवनामध्ये अगदी कट्टर कार्यकर्ती म्हणजे मनापासून काम करणारी सक्रिय कार्यकर्ता, आणि एक घरात माझ्या लहानपणापासून राष्ट्र संघाचं वातावरण आहे. माझी मोठी बहीण सगळ्यात ती हुशारही आहे आणि तिला अशा सगळ्यावरती सगळ्याची माहिती असायची, वाचन भरपूर, माझ्या खूप मोठी आहे ती, त्यामुळे वाचन भरपूर. मग ते असे वादविवाद सगळे घरात व्हायचे, विचार मंथन व्हायचं म्हणजे थोडक्यात वादविवाद म्हणण्यापेक्षा. त्यामुळे कळलं की आपल्या देशाचं चित्र सध्या काय आहे, कसं आहे, असं हळूहळू असावं, म्हणजे ते बीज गेलं असावं. आणि मग त्यातनं हा विचार, मग मी कल्याण आश्रम जेव्हा मला कळलं की तिथे आपण काम करू शकतो, मी आधी नानाजी देशमुखांचेही एक टॅप करून बघितलं होतं की बाबा मी जाऊ शकते का तिथे, पण कळलं असं की दाम्पत्यलाच म्हणजे तिथे प्राधान्य आहे.
0: अच्छा.
1: एकटी मुलगी किंवा एकटा म्हणजे बॅचलर कोणीच नाही, मुलगाही नाही आणि मुलगीही नाही असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला पुण्यातच कळलं ती माहिती, त्यामुळे मग तिथपर्यंत जायचा प्रश्नच नव्हता. तोपर्यंत काही जणांना कळलं की ही असं काही काम करू इच्छिते, म्हणून मग कल्याण आश्रमाचे आमच्या ओळखीचे काही कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की तू ये. मग मी त्या कामामध्ये गेल्यानंतर माझा हा विचार झाला, मग मी तो घरी बोलून दाखवला. ज्या वेळेला अशी वेळ आली की बाबा आता मुलं बघणार आणि एकूण लग्नाचं सगळं, त्यावेळेला घरात आई वडिलांना आणि सगळ्यांना सांगितलं की मला अशाच प्रकारचं काम करणारा नवरा हवा आहे कार्यकर्ता, म्हणजे मला माझ्या मनासारखं ते काम करता येईल आणि जी आवड आहे माझी ते करता येईल. मला नोकरी करायची आवड नाही आणि मला असं खूप अशा संसाराची पण आवड नाही की आपल्याकडे 4 साड्या पाहिजेत, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, फ्लॅट, हे काही विचार नव्हता माझा सुरुवातीपासूनच नव्हतं ते. त्यामुळे त्या पद्धतीने मग ते घरचे म्हणाले की हे सगळं तुझी तुमचं संघटनच देऊ शकतं असं कार्यकर्ता, म्हणून मग संघटनेतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं झालं आणि मग त्यांनी यांचं नाव सुचवलं आणि माझं नाव यांना सुचवलं.
0: अरे वा,
1: दोघं एकमेकांना ओळखत होतो पण लग्न मात्र संघटनेनेच ठरवलं.
0: म्हणजे आपलं काम 83 पासून सुरू झालं, लग्न 90 ला, पण मग दोघांनी एकत्र येऊन म्हणजे प्रत्यक्ष दुर्गम भागातच आपल्याला जायचा हा निर्णय दोघांनी मिळून घेतला होता का तिथून ठरला वनवासी कल्याण आश्रम आणि तुम्ही जिथे होतात तिथे?
1: हो हो, कसं आहे की ह्यांना आधीच ऑफर त्यांनी केली होती ना, की म्हणजे जशी त्यांची आई गेली मग वडील एकटेच होते, मग सगळं ते घरात बोलणं झालं, मग यांनी ठरवलं की बाबा आपण करायचंय. तर त्यांना बस्तर आणि किंवा म्हणजे मेघालय असं होतं, मग बस्तरला एवढ्यासाठी की तिथे काही महिला केंद्र आधीपासून सुरू आहे, तर त्या ठिकाणी सुनीता आणि रामची जोडी अगदी फिट बसेल त्या ठिकाणी, कारण दवाखाना आहे आणि महिला कार्यही आपण.
0: दवाखाना होता?
1: हो, दवाखाना होता.
0: अच्छा, पण झाडाखाली पण तुम्ही दवाखाना भरवत होता असे फोटो आणि
2: मेडिकल कॅम्प
0: झाडाखाली. पण जेव्हा हा निर्णय झाला की आपल्याला तिथे जाऊन काहीतरी काम करायचं, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? ते तयार होते का?
2: आमचे वडील इतके साधे होते की त्यांना बिचाऱ्यांना मी त्यांना परवानगी मागितली नाही आणि त्यांनी समोरासमोर देऊन टाकली, अशीच गोष्ट झाली ती.
0: अच्छा.
2: त्यांनी फार विरोधही केला नाही किंवा नियतीने ठरवलं होतं तिकडे जायचं, ते बरोबर तिकडे गेलो आम्ही.
1: आणि तसे सासरे जेव्हा नंतर आले बारसूरला आमच्याकडे तेव्हा खूप रमले आणि यांना म्हणले ते की अरे मला सुद्धा जर असं कळलं असतं की असं काही काम असतं तर मी पण केलं असतं.
0: अरे वा, म्हणजे
1: त्यांना त्याचं कळलं महत्व की हे आपला मुलगा करतोय ते काय आहे आणि ते किती गरजेचं आहे.
2: आमच्या दवाखान्याच्या मागच्या बाजूला संध्याकाळी मी आणि वडील बसायचो, दिवसभर दवाखाना झाला तर समोरून आमच्या इथून 4 किलोमीटर आबुजमाळ प्रदेश आहे, तो भारतातला सर्वात अविकसित अजूनही भाग आहे. तिथून काही वनवासी आदिवासी चिंचा घेऊन आले होते, अशा कावडी असे 8-10 लोक आले आणि ते असे समोरून असे गावाकडे चालले होते. माझ्या वडिलांनी मला विचारलं की हे कोण आहेत, कसे कुठे चाललेत, तर मी म्हटलं की हे चिंचा आता आबुजमाळून घेऊन आले आहेत. केव्हा निघाले? सकाळी 7 वाजता निघाले आणि आता संध्याकाळी 5 वाजले, तर हे 10-12 तास चालत चालत आलेले तिथे, सगळं इंद्रावती पार करून आलेले आहेत आणि आता चिंच विकणार आणि पैसे घेऊन येणार आणि आता जो आपल्याकडे आदिवासी

0: पेशंट आहे, तो जॉन्डिस ट्युबरक्युलोसिस विथ डायबिटीस असा तो पेशंट आहे, आणि तो इंद्रावतीच्या पलीकडनं 2 वेळा नदी पार करून त्याला आणलेला आहे, आणि तो काफी म्हणजे मोठा सिरियस पेशंट आहे. याला ट्रान्सफर करायचं आहे जगदलपूरला, त्यासाठी हे लोक घरून पैसे घेऊन आलेले आहेत, आणि आता हा पैसा आला तर हे घेऊन जाणार आहेत. तेव्हा माझे वडील बघत बसले आणि ते म्हणाले, अरे काय आश्चर्य, हे जीवन कधी आम्ही अनुभवलंच नव्हतं म्हणे. तर मला माहित नव्हतं हे काय जीवन आहे, पण आमच्या तरुणपणी कोणी सांगितलं असतं तर आम्ही असं काम केलं असतं, पण तुझ्या भाग्यात हे काम आलं असं वडिलांनी कबुली दिली. आधी नाराज होते वडील, पण नंतर नाराजी त्यांची कमी होऊन गेली.
1: तुम्ही खरं ईश्वराचं काम करताय हो. नाही खरंय ना, म्हणजे पहा ना, बारसूरमध्ये जेव्हा तुम्ही पोहोचलात तेव्हा दवाखाना होता म्हणालात, पण तो तसा बंद होता, चालूही नव्हता, बरोबर ना? घर पण 2 खोल्यांचं होतं, जंगल, साधनं नाहीत फारशी. मग पहिल्या काही दिवसात जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा संवाद कसा होत होता त्या लोकांशी, त्यांचा विश्वास कसा संपादन केलात, आणि त्यातूनही सुरुवातीला असं वाटलं का की हे कठीण आहे किंवा नक्षलवादाची छाया पण आहे, तर भीती पण वाटली होती का? काय होतं नेमकं वातावरण?
2: नाही कसं आहे, दवाखाना बंद होता त्यामुळे पेशंटचं यायचं प्रमाण कमी, म्हणजे कारण आले तर मग अरे डॉक्टर साहेब नाहीये असं म्हणून, त्यामुळे मग ते पुन्हा पुनर्जीवित करायला लागलं की तुम्ही या, आता दवाखाना सुरू झालेला आहे. म्हणजे आम्ही जाण्याच्या आधी 4-5 वर्षापासून तिथे काही 7-8 मुली 18 ते 20-22 वयोगटातल्या त्या तिथे राहत होत्या, कारण कार्यकर्ते संघटन आमचं अखिल भारतीय आहे त्यामुळे एक कार्यकर्ते तिथे होते, त्यांनी ह्या मुलींना प्रेरित केलं आणि त्या तिथे राहत होत्या, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून गावागावातनं प्रसार होऊ लागला की बाबा असं असं दवाखाना सुरू झालेला आहे आणि तुम्ही आता या इकडे, म्हणजे कारण तिथे काहीच सोय नव्हती ना, म्हणजे सरकारी दवाखाना होता पण त्याच्याकडे फक्त पोस्टमार्टम करता जायचं अशीच धारणा, म्हणजे साप चावला आणि जावं लागलं तर त्याच्याकडे जायचं, अदरवाईज बाकी सर्व औषधांकरता हे आणि आश्रमात त्यांना जे मिळणार प्रेम आणि तापडतोप इलाज याच्यामुळे त्यांचं म्हणजे लवकर एकदा माहीत झाल्यावर जी रीग सुरू झाली ते अगदी फार म्हणजे लवकर झालं ते सगळं, कारण एक तर आठवडी बाजार आहे आमच्या गावाला, त्यामुळे आठवडी बाजारात जेव्हा सांगितलं लोकांना भेटून की आता हे झालंय सुरू दवाखाना आणि तुम्ही या, आता डॉक्टर आलेला आहे असं.
1: ताई पण एक गोष्ट काय महत्वाची आहे माहितीये का, तुम्ही तिथे लोकांशी संवाद साधण्यासाठी गोंडी आणि हलबी भाषा शिकलात, तर स्थानिक भाषा शिकणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्यासोबत राहणं, याच्यामध्ये नेमका तुम्हाला काय बदल जाणवला, कसं काय एकंदर ते वातावरण कसं होतं आणि कसं काय तुम्ही जमवून घेतलं हे सगळं?
2: मला स्वतःला थोडीशी भाषेची आवड आहे असं माझ्या लक्षात आलं, म्हणजे कारण कॉलेजला असतानाही मी जर्मन वगैरे भाषा घेतली होती,
1: मुलगी
2: भाषा शिकायची म्हणून, त्यामुळे ते असेलही एक. आणि मला असं वाटत होतं पहिल्यांदा भाषा ऐकल्यावर मुलींचं की आपल्याला ती जमेल की नाही कसं काय, पण 91 साली आम्ही मुलींचं वसतिगृह सुरू केलं, मग ते छोटे छोटे अगदी होत्या ना मुली 5-6 वर्षाच्या, त्यांना तर हिंदी अजिबातच येत नव्हतं, त्यामुळे मग त्यांच्यामुळे मी जास्त लवकर शिकले भाषा, कारण त्यांच्याशी बोलताना कायम गोंडीतनच बोलायला लागायचं, मग तिला एकीला विचारायचं मोठ्या कोणाला तरी कार्यकर मुलींपैकी की हे आता मला त्यांना सांगायचंय की तुम्ही बाबा जेवायला चला किंवा पानात काही टाकू नका, भात व्यवस्थित खा.
1: आम्हाला ऐकायला मिळेल का, 1-2 वाक्य मिळतील का?
2: हो नक्की नक्की. आले उभय तेदनाद, आले नेलाय पोडे मायनाद, नेलाय एरमिंदनाद, जमाय नेलाय काम की नदी दयाश्रम, तर नेलाय मिंद की बा, आश्रमात तुम्हाला चांगलं वाटतंय ना, छान वाटतंय ना, तुम्ही इथे शिकायला आलाय त्यामुळे चांगलं शिका आणि चांगल्या राहा.
0: हलबी भाषा माझ्या पेशंट आमच्याकडे हलबी यायचे, आम्ही सांगितली ही गोंडी भाषा.
1: आणि हलबी भाषेतलं 1-2 वाक्य सांगा ना आम्हाला.
0: कसं नहारिक लागेसे की कसं लागेसे, येते आकाशवाणी बाट इलो असो, येते मुलाखत होईसे, अच्छा लागेसे की हरिक लागेसे की नाही लागेसे, अच्छा हरिक लागेसे के बेबल येते नाही इला उनी काजे मजा येसे.
1: ही थोडी थोडी समजण्याजोगी आहे
2: हलबी भाषा,
0: मराठी जवळ
2: थोडे मराठी शब्द पण आहे
0: आणि ती तेलगुला जवळ आहे गोंडी.
1: अच्छा
2: हा ही तेलगुला जवळ दक्षिणी वळणाची. जेव्हा भाषा बोलायला लागले ना काही म्हणजे काही अडथळाच नाही म्हणलं तरी चालेल असं झालं, कारण गावामध्ये एकतर मी एकटी जाऊ शकले आणि सगळ्यांना असं वाटायचं की अरे, कारण तिथे कोणीही इतक्या पटकन भाषा शिकलेलंच नाही, व्यापारी सुद्धा नाही, त्यांच्या गरजेपुरतं ते तेवढं काहीतरी बोलतात गोंडीत, म्हणजे त्यांना काय आता बाबा मोहाचे फुलं विकायचे तर इरू इरू आले इरू वरा, म्हणजे वरा म्हणजे या आणि ते तुमचं इरू म्हणजे मोहा आमच्याकडे द्या असं ते तेवढंच बोलतात, पण आम्ही जे बोलायचो ना ते त्यांच्यासारखीच मी बोलते एकतर, आणि त्यांचे जे काही एक्सप्रेशन असतात
1: हेल आणि त्यांच्या
2: हेल असतो हे सगळं, त्यामुळे त्यांनी मला खूप लवकर त्यांना पण मजा वाटली आणि मलाही, त्यांनी कधी चुका काढल्या नाहीत माझ्या बोलण्यातल्या.

0: डॉक्टर कसं आहे, आरोग्य सेवा सुरू करत असताना म्हणजे आता तिथे तुम्ही गेलात ते वनवासी आदिवासी, त्यांना आपण मूळ तिथले रहिवासी म्हणतो, एकतर अंधश्रद्धा आहे, मांत्रिकावरचा विश्वास आहे आणि आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्याच्याविषयी भीती सुद्धा आहे, तर लोकांच्या मनात याच्याविषयी बाबा विश्वास तयार करायचा आहे, बदल घडवून आणायचा आहे, तर काही वेगळी पद्धत तुम्ही स्वीकारली होती का यासाठी?
1: पद्धत अशी म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर लक्षात आलं की काही नियम आपण घालून घ्यायचे. पहिला असा की नियम की पेशंट आला अरे आला की नाव लिहायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात ट्रीटमेंट चालू करायची. 4 तास 5 तास 8 तास चालत चालत आलेले इतक्या दुरून आलेले आणि सहज तर असे आलेले नाही आहेत, आजार खूप वाढल्यामुळेच ते एवढ्या लांब चालत चालत आलेले आहेत. तर त्यांना तेवढा वेळही घालवायचा नाही, त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की इथं आमच्यावर लगेच उपचार सुरू होतात. दुसरी गोष्ट अशी की पैसे विचारायचे नाहीत, पैसे आहेत का नाहीत, किती आहेत काय, तो विचारायचे नाही, ट्रीटमेंट चालू करून द्यायची. आणि त्यामुळे आम्हाला तिथे रिस्पॉन्स जास्ती मिळाला की मी असा विचार करतो की सगळं ज्ञान माझ्यापाशी नाहीये पण आम्हाला त्यांचा आजार बरा करायचा आहे, तो आजार बरा करण्यासाठी इथे आलेला आहे. इथं होणार नाही, जगदलपूरला तुम्ही निघून जावा, दंतेवाड्याला निघून जावा असं ऐकण्यासाठी नाही आलेला, तो आलेला आहे आपला उपचार ठीक करण्यासाठी. तर मग माझ्या मी करू शकत नसेन तर जिथे होत असेल तिथे मी त्याला घेऊन जाईन. म्हणजे तो निडी आहे आणि तुमच्यापाशी नॉलेज आहे, निडी आणि नॉलेजला जोडायचं हे काम आमचं. आणि मग त्याचा रिझल्ट मिळाला की तो बरा होऊन जातो घरी. तर ते झालं पाहिजे, म्हणजे केवळ मेडिकलच नाही, एज्युकेशन असेल, अग्रिकल्चर असेल, लीगल असेल, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात त्यांच्या जीवनामध्ये. कुठलाही प्रश्न असेल आपल्यापाशी आदिवासी आला आणि त्यानं प्रश्न विचारला, संकट सांगितलं की आपण त्याला मदत केलीच पाहिजे, डिफॉल्ट झालंच पाहिजे आपल्या हातनं. तशामुळं लोकांना हे बसलं की तिथं इथं उपचार नाही झाला तरी ते जिथं उपचार होईल तिथे घेऊन जाऊन उपचार करून आणतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आदिवासी कधीही शहरात जायला घाबरतो, एकतर भाषा येत नाही, राहायचं कुठं माहित नाही, तिथली जे चकान चवंद असती एकदम जबरदस्त वातावरण, तिथलं शहरी वातावरण असतं, तिथं घाबरून टाकतं. इथं आपण इतके साधे आहोत, पायात चप्पल नाहीये, तिथं कसं आपण जाणार, घाबरून उभा राहतो. पण आपला कार्यकर्ता बरोबर असतो त्यांच्या आणि तो विशेषतः माडिया आदिवासी कार्यकर्ता असतो, तर तो त्यांच्याशी गोंडीतनं सगळं समजावून सांगतो, डॉक्टरलाही हिंदीतून समजावून सांगू शकतो. आणि जिथं जिथे लुटले जाऊ शकतील त्या प्रत्येक क्षणी आपला कार्यकर्ता बरोबर राहतो आणि ते लुटू जाऊ नये तेवढं आपण बघतो. तर ते सगळं बरोबर आणून जिथून आणलं तिथं परत पोहोचवलं, ही आपली जी प्रेमाची गोष्ट होती त्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. विश्वास आहे ती, हा त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला प्रेम नसेल तुम्ही कामच करू शकणार.
0: बरोबर. असे किती कार्यकर्ते तयार केलेत तुम्ही यावेळेला? तर आमच्याकडे जवळजवळ 50-60 मुली होत्या, 50-60 जवळजवळ मुली.

0: की होत्या तेथे महिला, मी म्हणलं मगाशी तशा 6-7 जणी ज्या होत्या त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांमध्ये संपर्क करून जवळजवळ 50-60 मुलींना, त्यावेळे कारण शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी होतं,
1: 90च्या वेळेला,
0: आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना एक हे होतं की अरे आपल्याला काहीतरी चांगलं हिंदी शिकायला मिळेल, म्हणजे थोडस लिहिता वाचता येईल, आणि आम्ही शिवणकामही शिकवत होतो, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्या यायच्या. मग त्यांना त्यांच्या समाजासाठी पण तुम्ही काही काम केलं पाहिजे, तुला आवडेल का असं राहायला, असं त्यांना हळूहळू गप्पा मारत मारत ते सगळं तयार करायचं. तर अशा त्या 50-60 त्यावेळेला कार्यकर्त्या होत्या.
1: डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात की पैसे विचारायचे नाहीत आणि अशा तऱ्हेने तुमचं काम सुरू झालं होतं, बरोबर. आता पैसे त्यांच्याकडे किती असतील, तुम्हाला किती देत असतील, हा एक वेगळा भाग आहे, पण त्यातूनही खर्चाचं गणित हे कसं पुढे जात होतं तिथे 83 पासून ते नंतर.
2: आमच्या मागे ही जी संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, या संस्थेचा एक विश्वास शहरी लोकांमध्ये खूप मोठा आहे, त्यामुळे दान लोक देतात. बघा, अगदी मुंबईत सरी तुम्ही असलेला आहात, तुम्ही आहात सगळे, पण तुम्हा लोकांना सुद्धा मनात राहतच की नाही की जंगलातला एक आदिवासी आहे आणि तो बिचारा एवढ्या संकटातून चाललोय, एवढ्या गरिबीत आहे, एवढ्या आजारात अडकलेला आहे, त्याला आपल्याकडनं मदत व्हावी अशी प्रत्येकाच्या मनात भावना असतीच ना. तर लोक मदत करतात आपल्याला. आणि पेशंट जेव्हा जातो, आपण त्याला जगदलपूरला घेऊन गेलो किंवा दंतेवाड्याला रायपूरला घेऊन गेलो, तर आपण कसं करतो की जाण्यायेण्याची सुविधा आपण आपल्याकडनं करतो, म्हणजे त्याला पैसे द्यावे लागत नाही. शहरात गेल्यावर इन्व्हेस्टिगेशन साठी जे खर्च लागतो तो आपण पेशंटला द्यायला सांगतो. आपण त्याला स्पष्टच विचारतो तुम्हाला पास कितना पैसा आहे. आता आपण नेहमी त्यांची सेवा केली, विश्वास संपादन करायला वर्षानुवर्ष लागतात ना,
1: बरोबर.
2: पण एकदा विश्वास झाल्यावर मग ते सांगतात मेरे पास 800 रुपये आहे. मग आपण त्याला सांगतो की 800 रुपये आहेत ना, ठीक आहे, 100 रुपये तुला इतर काही खरेदी ठेव, 500-600 रुपये तू खर्च कर, पण त्याच्यावरचा पैसा मग आपण घालतो त्याच्यामध्ये. पण गाडी अर्थ कामा नये, त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे. विदाउट डायग्नोसिस पेशंट परत जाता कामा नये, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं नीट डायग्नोसिस झालं पाहिजे, मग त्याची ट्रीटमेंट, मग लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि मेडिसिनची सगळी सुविधा हे झाल्यावरच त्याला परत घेऊन जायचा. त्याला हे आपण ठेवल्यामुळं पेशंटची सुविधा होती आणि ते मोकळेपणाने सांगतात किंवा माझ्यापाशी इतकेच पैसे आहेत, याच्यापेक्षा नाही आहेत. पण ठीक आहे, आपण डॉक्टरला विनंती करतो की हा पेशंट आलेला आहे, तुम्ही जर घेतले नाही तर बरं आहे, पण घ्यायचं असेल तुम्हाला तर आम्ही संस्था देईल पैसे. तर ही गोष्ट असल्यामुळे पेशंटला आपण कर्तव्य सांगतो की बाबा तू काही पैसे घातले पाहिजेस, सगळं फ्री आपण अपेक्षा करू नये, पण अडली गाडी तर आपण पैसे द्यायला तयार असतो,
1: त्यांनाही किंमत कळली पाहिजे ना,
2: कळली पाहिजे गोष्टीची. आणि मग ते बरे होऊन गेले की त्यांचा विश्वास वाढतो.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की म्हणजे एखाद्या गंभीर रुग्णासाठी जंगलात धावत जाण्याचे प्रसंग जेव्हा आले असतील तुमच्याकडे, तर अशा वेळेस डॉक्टर म्हणून आणि सुनीताताई तुमची भूमिका कशी असायची अशा प्रसंगी?
1: आम्ही धावत जाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पेशंटच धावत येतो.
0: हा,
1: पेशंट 15 किलोमीटर मुलाला आता सेरेब्रल मलेरिया आहे, मलेरियाची केस आहे, सेरेब्रल मलेरिया, मस्तिष्क मलेरिया म्हणतात, फारच गंभीर अवस्था आहे ती.
0: अच्छा,
1: अशा वेळेला ते जंगलात करणार कसं ना, ते पळत 10 किलोमीटर 15 किलोमीटर 20 किलोमीटर आपल्यापाशी आणणार. आपल्याला समजलं की आपण पटकन त्याला गाडीत घालून आपल्यापाशी आणायचं, त्याची प्रायमरी जेवढी ट्रीटमेंट आहे ती सगळी करायची, क्विनाईन ड्रीप लावायची इव्हन, आणि 15 तासामध्ये त्याला जगदलपूरच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकायचा. 10 दिवस 12 दिवस 15 दिवसांनी तो मूल शुद्धीवर येतं, शुद्धीवर आल्यावर बरे होऊन परत येतात, तेव्हा आपल्याला मोठा आनंद मिळतो. पण ह्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं की कोणत्या वेळेला कोणता पेशंट पळत पळत येत असेल सांगता येत नाही, कारण इमर्जन्सी मध्ये ती तुम्हाला येऊन कसे सांगणार.
0: 24 तास काम आहे तुमचं.
1: आपण अलर्ट राहायचं, आपली अम्ब्युलन्स, आपली डिझेल, आपला ड्रायव्हर, आपली मेडिसिन, आपण तयार राहायचं. ते आले की वेळ जाता कामा नये. 15 तासात त्याला चांगल्या ट्रीटमेंट पाशी नेऊन पोचून त्याला ऍडमिट करून टाकायचा. आपण जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करायचं, पण 15 तासामध्ये जगदलपूरच्या महाराणी हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट करणार त्याला. मग त्यातनं वाचून परत येतात ती मुलं.
0: हा सगळा तुमचा आता संसारच असा होता. मला खरंच हे जाणून घ्यायला आवडेल की नव्यानं सुरू झालेला संसार म्हणजे या सगळ्या 24 तासाच्या कामामध्ये तुमचा संसार कसा चालला होता. आठवत असतील ना असे काही प्रसंग सांगितले तर नक्की आवडेल ऐकायला.
1: नाही, खूप आहे. असं एक आदिवासी मुलगी, ती आमच्यापाशी आली, तिचे वडील तिला घेऊन आलेला, आई तिची सावत्राई होती, ती काही आली नाही जंगलातून, ते वडील तिला घेऊन आले त्या मुलीला आणि आणलं, आणि आम्ही त्याला आय व्ही वर सलाइन ब्रेन लावून इंजेक्शन गोळ्या सगळं सुरू केलं. रात्री 12-1 नंतर ती म्हणायला लागली की मी मरणार आहे, मला समोर काहीतरी दिसत आहे आणि तुम्हाला घेऊन जायला आलेले, मी मरणार आहे. तर आम्ही तिला समजावून सांगत होतो सगळे की असं काही तू विचार करू नकोस, असं काही तू जिवंत राहशील. आणि मग ती असं करता करता करता ती झोपून गेली, बेशुद्ध झाली. वडिलांना वाटलं की ती गेली आहे, वडील रडायला लागले आणि ती माझी मुलगी गेली. मग मी सुनीताला बोलून आणलं की त्यांना समजावून सांग ती मुलगी आहे, समजावून सांग की त्याला, त्या मुलीला सांग की असं काही नाही होणार, आणि मी पल्स बघतोय, हार्टचं हे बघतोय, सगळं जिवंत आहे ती मुलगी. पण ती मुलगी म्हणत होती की मला घेऊन जायला आलाय कोणतरी आणि मी घेऊन जाणारच आहे आता. आणि वडिलांची खात्री झाली की मुलगी गेली, म्हणून वडिलांनी इतक्या रात्री 2 लोक बरोबर आली, त्यांना पाठवलं की हे प्रेत आहे आणि तुम्ही घेऊन जा.
0: अरे बापरे.
1: आणि ते 2 लोक जंगलात घरच्या लोकांना घेऊन यायला लागले आणि आम्ही त्याला सांगतोय की अरे ती मुलगी जिवंत आहे, असं काही नाहीये, जरा पहाट होऊ दे, आपण तशी तशी मुलीला आपण जगदलपूरला हलवूया अँब्युलन्स मधनं, मुलगी बरी होऊन येईल, तू चिंता करू नकोस. आणि कसं आहे, रीडर्स डायजेस्ट मला आवडत आहे, रीडर्स डायजेस्ट पहिल्यापासून. तर रीडर्स डायजेस्ट मध्ये बघा की युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये एकेका पेशंटला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत ते लोक प्रयास करतात.
0: बरोबर.
1: किती प्रयत्नवाद असतो त्यांच्याकडे, तो माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांना शेवटपर्यंत सांगतो की तुमचं मूल बरं होणार आहे, तुम्ही चिंता करू नका. पण त्यांनी नाही ऐकलं. मी सुनीताला बोलवलं, सुनीताला समजावून सांगितलं आणि संबंध रात्र आमची त्या मुलीसाठी जागण्यात गेली. आणि सकाळी उठून ती लोक आली गावातून आणि घेऊन जायला लागली. म्हटलं नेऊ नका तुम्ही, आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला तयार आहे, मुलगी जिवंत आहे, बघा तिची नाडी चालू आहे, मी तुम्हाला स्टेथोस्कोप ना ऐकून दाखवतो, हृदयाचे आवाज चालू आहेत, तुम्ही असं कसं करता. पण त्या वडिलांना ते हारून गेले आणि शेवटी की लोक आली होती जंगलातून, त्यांना एवढ्या लांब घेऊन जाणार, ते म्हणजे मुलीला घेऊन जाणार, त्यांच्या दृष्टीने ते प्रेत आहे, आमच्या दृष्टीने जिवंत मुलगी. पण घेऊन जाण्यासाठी मग त्यांना दारू पाजावी लागते, एवढ्या लांब येणार, 15 किलोमीटर चालत येणार, 15 किलोमीटर चालत जाणार मुलीला घेऊन, तर दारू पिऊन घ्या. ते म्हणले आम्ही न्यायला आलोय, आम्ही आता ऐकणार नाही. वडिलांनाही समजावून सांगितलं, पण मी सांगितलं, सुनीताने सांगितलं, ते ऐकले नाही, त्या मुलीला ते घेऊन गेले आणि ती मुलगी नंतर गेलीच. ती अशी त्यांची ती कितीतरी जात असतील, ते असे अंधारात जन्माला येतात, अंधारात जमून निघून जातात, आपल्याला त्याचा पत्ताच लागत नाही. जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत त्यांची सुख दुःख आपल्याला कशी सांभाळणार.
0: पण आता यात काही बदल झालाय का?
1: खूप फरक पडलेला आहे. आता मांत्रिक जरी असेल तरी मांत्रिक सुद्धा हे सांगतो की मलेरिया टेस्ट करून या, मलेरिया जर असेल तर तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट करा आणि निगेटिव्ह असेल तर मग आमच्याकडे आणा. पण 6-7 वेळा मांत्रिकाकडे गेल्यावर मगच ते लोक नाही.

0: तर डॉक्टरकडे आणतात. मांत्रिकावर त्यांचा विश्वास आहेच, आणि हा विश्वास हजारो वर्षांचा आहे ना.
1: बरोबर.
0: तुम्ही आम्ही तर काय 1950 नंतर गेलो आहे त्या भागामध्ये, म्हणजे अँटीबायोटिक आणि या सगळ्याचा शोधच मुळे 1935-50 साली झालेला आहे. त्याआधी तो जगला कसा सगळा समाज इतक्या हजारो वर्ष.
1: अशा प्रसंगामध्ये हतबल व्हायला होत असेल ना,
0: निराशा येते, निराशा येते
2: व्हायला होतं. कारण काय, आपण त्यांना कितीही समजावलं तरी त्यांना त्यांच्या ज्या मान्यता त्यांच्या डोक्यामध्ये जे काही एक समीकरण असतं त्याच्यामधून ते फार लवकर बाहेर पडत नाहीत. म्हणजे हा अनुभव तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही आला. कारण कार्यकर्ते असल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण एवढे बोलतो रोज, काय काय गोष्टी सांगतो, वेगवेगळ्या जे अनुभव सांगतो पेशंटचे, की तो आला होता दवाखान्यात आणि त्यांनी असं केलं, किंवा एखादी बाई आली असेल तर तिला मी कसं समजावून सांगितलं, हे मी मुलींशी बोलायचे ना बोलतो. मला असं वाटतं की आपण आपले अनुभव सांगतो तर त्यांना त्याचं लक्षात येईल की आपण पण हे विचार सोडला पाहिजे हा, की म्हणजे मांत्रिकाकडे जाऊ नका असं आम्ही कोणालाच सांगितलं नाही, कारण तो एक निगेटिव्ह भाग होतो. पण तुम्ही लवकरात लवकर उपचार ते शोधून करा. जर तुमचा मुलगा सारखा आजारी पडतोय तर तुम्ही डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हटलं मांत्रिक काही फार काम करत नाही अशा पद्धतीने. पण आमच्या वसतिगृहातली मुलगी एक जेव्हा आजारी पडली आणि तिला 104 ताप होता, म्हणजे डॉक्टर साहेब तिथे एकटेच होते वसतिगृहामध्ये, आणि म्हणजे बाकी मुली होत्या पण मी आणि नेमकी आणखीन एक जी आमची सगळ्यात तिथली मुख्य कार्यकर्ती दोघी आम्ही प्रवासामध्ये होतो. तर त्या आम्ही आल्यानंतर ह्यांनी मला सांगितलं असं असं झालंय, मुलींनी तिला सांगितलं, ती बघायला गेली त्या मुलीला, तिला सेपरेट एक होती छोटी तिथे ठेवत, तिने पाहिलं तोपर्यंत तिला कांजिण्या झालेल्या होत्या. म्हणजे ते आलं होतं दाणे दाणे सगळे वरती,
1: त्यानं
2: तपासणी केली तेव्हा नव्हते, त्यामुळे तिला गोळ्या आणि मला वाटतं एक इंजेक्शन पण दिलेलं, कारण 104 ताप होता. ती आणि आल्याबरोबर ती जी चिडली यांच्यावरती, हा डॉक्टर साहेबांवरती, की तुम्ही असं केलंतच कसं, तुम्ही तिला औषध दिलंतच का, मग काय करायचं. नाही म्हणे अहो इथे मांत्रिक आहे, इथल्या अमुक अमुक पाड्यामध्ये शेजारीच आमच्या बाबांचे पाडे, त्यातल्या एका पाड्यात तो मांत्रिक होता, त्याला बोलवून आणायला पाहिजे आपल्याला, त्यांनी आधी केलं पाहिजे. ही येतो छोटी माता आहे, हिला नाही नाही नीट केलं तर ते कोप होईल वगैरे वगैरे, तिच्या त्यांच्या पद्धतीने सगळं उभारलं बोलून. आम्ही दोघं एकही अक्षर बोललो नाही, कारण माहिती होतं की हा त्यांचा आत्ताचा ह्या याच्यात आपण त्यांना आत्ता समजवण्याच्या स्थितीत नाही आहेत. रात्रभर यांना झोप नाही, कारण एक पेशंट शेजारच्या खोलीत कणतोय आणि आपण त्याला औषध करू शकत नाही. त्या डॉक्टरला औषध द्यायची माहिती असून तो करू शकत नाही याचं दुःख तुला कळणार नाही म्हणाले. त्यामुळे तर ते मुलींना मग आम्ही तेव्हा त्याच्यानंतर आम्ही आरोग्य हा विषय पण आमच्या ट्रेनिंगमध्ये विशेष करून जोडला.
1: पण आता इतक्या वर्षानंतर अजूनही तिथे मांत्रिकांच्या कडून केले जाणारे उपचार किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या आहेत तिथे अजूनही?
0: अजूनही आहे,
2: कारण इंटिरियरचा अजून कितीतरी. आता जे आम्ही मेडिकल कॅम्प घेतो ते तेवढ्या करताच घेतो की त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, जे आम्ही दवाखाना चालवत असताना करू शकलो नाही, कारण ती गरज नव्हती. तेव्हा दवाखाना आवश्यकच होता, कारण आसपासच्या परिसरात काही नव्हतं. आणि आता मात्र सरकारी दवाखाना चांगला आहे, पण त्यांच्या पण मर्यादा आहेत. ते समजावून सांगतात, ते करतात, पण तरी त्यांना समजत नाही तेवढं. आणि मुळात मगाशी यांनी म्हणून मांत्रिकाकडे आधी जायचं ना, म्हणून मग आम्ही इंटिरियरला मेडिकल कॅम्प लावायला सुरुवात.
1: एक प्रश्न कसा आहे ना की आता पहा, बरीचशी शिबिरं लागतात, एक्झिबिशन असतात, तिथे ना आदिवासी औषध देणारे असे स्टॉल्स असतात आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा पावडरी असतात, जडीबुटी असते, तर अशा काही गोष्टींची ओळख तुम्हाला तिथे राहून झाली होती का, झाली आहे का? म्हणजे अशी
0: नाही झाली, विशेष म्हणजे नाही झाली. कारण खरं सांगायचं तर आम्हाला पेशंट ट्रान्सफर करणं आणि त्याला बरं करून आणणं आणि रोजची ओपीडी ह्या इतका इतका प्रचंड उद्योग आहे तो तिथे असताना, की ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला खरं म्हणजे वेळ काढायला पाहिजे होता, काहीतरी अजून हे करायचं. जसं आमच्या इथे स्नेक बाईट आहे, कित्येक गावं असतात की स्नेक बाईट होतातच ना, जंगलामध्ये स्नेक बाईट होतात, आणि काही नॉन व्हेनॉमस असतील, विषारी नसतील, पण काही ना काहीतरी विषारी त्यांना दोष होतच असणार. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, लोक जडीबुटीनेच उपचार करतात, शक्यतो पेशंट शहराकडे जातच नाही, स्नेक बाईटचा पेशंट तिथेच बरे करतात. आणि त्यांच्याकडे औषधं आहेत, पण सर्व औषधं ते आपल्याला सांगत नाहीत, त्या गोष्टीच्या मागे लागून लागून असं करायला पाहिजे. पण
2: त्यावेळेची परिस्थिती अशी होती की तुमच्या समोर आलेल्या प्रश्नांना ताबडतोब उत्तर शोधणं हा तरी सगळ्यात महत्वाचा होता. आज आम्ही एवढ्या 25-30 वर्षानंतर म्हणू शकतो की आपला रिसर्च व्हायला पाहिजे. हे आताच आमच्याकडे एक जोडपं आलं होतं, त्यांनी ते शरपुंखा वगैरे, कारण ते मलेरियामध्ये स्प्लीन तुमची खूप वाढते, तर ती पुन्हा जागेवर आणायचं काम ती शरपुंखा करते म्हणे. फक्त त्याचा त्या मुळीचा काढा ना, मला
0: वाटतं.

0: मग आम्ही त्यांना म्हटलंय की आता तुम्ही हे असं काय काय काय काय सगळं ते काढा एक लिहून, ते आता लिहून काढण्यावरून विषय निघाला. तुमचा हा सगळा जो अनुभव आहे तो पुस्तक रूपाने येणार आहे का?
1: येणार सगळं लिहिलेलं
0: आहे. सगळं अनुभव
1: हा केवळ मेडिकल असं नाहीये, अन्याय निवारणाचे सुद्धा अनेक कामं आपण करतो.
0: येणारच
1: कल्याणाश्रमामध्ये त्याला हितरक्षा म्हणतात, म्हणजे वनवासींच्या हितांची रक्षा करणं.
0: बरं,
1: तर तेही आम्ही उद्योग करत राहिलो.
0: त्यांचे कायदे नियम पण वेगळे आहेत ना पूर्णपणे.
1: पंचायत व्यवस्था त्यांची वेगळी असते गावामधली. गावामधली पंचायत व्यवस्था असते, पंचायतीमध्येच ते न्याय निवाडा करतात आणि तो इन्स्टंट असतो, फटाफट निर्णय होतात. संध्याकाळपर्यंत त्याचे तो काय जुर्माना असेल, काय त्यांची त्यांनी दंड केला असेल, काय करत असतील शिक्षा, ती सगळी त्यांना संध्याकाळपर्यंत दिली जाते. त्यांच्याकडे जी काही सजा असेल ती क्लिअर होऊन जाते त्यांच्याकडनं. पंचायत व्यवस्था त्यांची कारगर आहे आणि ती इन्स्टंट आहे, फार वेगाने काम करते.
0: तुम्ही तिथे राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यानंतर सहजच तुलना होत असेल ना की इथलं आयुष्य आणि पुणे मुंबईकडचं आयुष्य किती वेगळं आहे.
1: खूपच, मी तुम्हाला सांगतो ना, आम्ही बस्तर मध्ये फिरतो तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की ज्या माणसापाशी केवळ 1000 रुपये आहेत तो हसत असतो. तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही किती श्रीमंत आहोत. 1000 पेक्षा आमच्यापाशी किती जास्त, 10 लाख आमच्याकडे आहेत, 5 लाख आहेत, आम्ही किती श्रीमंत आहोत.
0: खरं समाधान ते.
1: आणि आम्ही शहरामध्ये आलो, पुणे मुंबईला आलो की लेखिकापाशी 1.5 कोटी आहेत. अरे आम्ही किती गरीब झालो तिथे जाऊन. असं आम्हाला तुलना ही, म्हणजे ही प्रचंड तुलना होती. तिथला समाज त्या मानाने 10 किलोमीटर पळणारा समाज आहे आणि आमचा तो 150 किलोमीटर पळणारा समाज आहे. आमची अशी म्हणजे तर अवस्था होती की ते 10 किलोमीटर बरोबर पळायचं, त्या 150 किलोमीटर वाल्या बरोबर पळायचं, अशी आमची द्विधा अवस्था होती.
0: पण तुम्ही छान समतोल साधलाय.
1: साधलेला करावा लागतो, प्रश्नच नाही, व्यवहारातही टिकायला पाहिजे.
0: आज जी लोकसंख्या आणि जे काही आपण म्हणजे बघतो त्याच्या तुलनेत बघायला गेलं तर असंच वाटतं की त्यांना काही कशाचं पडलेलंच नाहीये, असे पण पुष्कळ आहेत.
2: अच्छा.
0: आणि त्यामुळे या समाजाकडे आतापर्यंत जे दुर्लक्षित राहिला, उपेक्षित राहिला, हे त्याचं कारण तेच आहे ना की आम्ही गेलोच नाही त्यांच्यापर्यंत.
2: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे आणि असं कसं एकदम, म्हणजे जेव्हा काही जण बघायला येतात आमच्याकडे तेव्हा अच्छा म्हणजे इथे कपडे वगैरे व्यवस्थित घातलेत, म्हणलं मग नको का आता त्यांनी घालायला, तुम्हाला काय वाटतंय स्वातंत्र्याला आपल्या एवढी वर्ष झाली. म्हणजे मी कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. आम्ही कुठेही सुधारणा, एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्कं आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत. हे आमचं डोळ्यासमोर कायम असल्यामुळे कधीच असं झालं नाही की एखादी गोष्ट त्यांनी त्यांची जी काही असेल, म्हणजे इव्हन अगदी त्यांचं जे नशा आहे, व्यसनाधीनता आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही खूप सांभाळून बोलतो. म्हणजे ही व्यसनाधीनता आहे हे त्यांनाही माहिती आहे ना की आपलं चुकीचं आहे, पण त्यांना तुम्ही तेच तेच सारखं बोलून काय उपयोग ना, किंवा नुसतं बोलून काहीच उपयोग नाही, की त्यांची कमी कशी होईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला पाहिजे.
2: म्हणजे प्रश्न सतत बोलण्यापेक्षा नेमकं उत्तर काय आहे याच्यावर लक्ष
0: द्यायली, आणि त्याच्याकरता त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी आपलेपणा, प्रेम, हे त्याचं खरं उत्तर आहे.

0: डॉक्टर, आरोग्य सेवेसोबतच मुलींचं शिक्षण आहे, कुपोषण आहे, महिला सक्षमीकरण आहे आणि बालहक्क या क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम केलं आणि ते नंतर नंतर वाढतच गेलं. अर्थात हा जो विस्तार झाला हा गरजेतून झाला की आरोग्य सुधारायचं असेल तर समाजाच्या इतर प्रश्नांवर सुद्धा काम करावं लागेल या जाणीवेतून झालं.
1: कारण शेवटी ते सगळे इंटरडिपेंडंटच आहेत ना. कसं आहे, तिथे मानसिकता अशी आहे की आम्ही निसर्गाचे आहोत ना, त्यामुळे निसर्ग

0: नाही का कोणी तो प्राणी पक्षी आजारी पडतात, मग त्यातले काही जिवंत राहतात काही जातात. तसं म्हणजे चार चार पाच पाच मुलं आहेत, पण आमची त्यातली तीन मुलं गेली. काही जणांना सात सात आठ आठ मुलं, पण त्यातली तीन चार गेलेली. म्हटलं का गेली, का गेले काय काय मालूम नाही. अरे म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर काही विचार नाही का केला का असं होतं. मग तो प्रश्न आला की अरे नाही, यांना हे असं सगळं समजत, तेवढं त्यांना एक्सपोजर नाही, तेवढं त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही. आणि मुख्यच म्हणजे माझं स्वतःच निरीक्षण असं आहे की एक टोळी जसं असतं ना कुठली, त्यामुळे ते पूर्वी ज्या होत्या म्हणजे आधी मानवाचं त्याच्या डोळ्याच होत्या ना, त्यातून तो विकसित झाला. तसं हे मधल्या ह्याच्यात ते थोडेसे असे इकडे ना तिकडे असे राहिले असं एक वाटतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, म्हणजे बोलावं खूप लागतं, संवाद महत्वाचा. ते त्यामुळे त्यांना पचेल असं बोलणं असं सगळं करावं लागतं.
1: पण मग या सगळ्या सेवा कार्यामध्ये ना महिलांना सामावून घेणं, त्यांचा सहभाग तिथे प्रत्यक्षात असणं हे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
0: फारच महत्वाचं, कारण आमच्या भागामध्ये तर महिलाच महत्वाच्या आहेत, पुरुष निठल्ले आहे खरं म्हणजे. ही आहे ही वस्तुस्थिती आहे, खूप काम करतील पण त्यांच्या मनात असेल तेव्हा. हा याच्यामध्ये बदल थोडासा, ज्या सांप्रदायिक काही संघटन तिथे काम करतात, गायत्री परिवार आहे, एक दिव्य जीवन संघ ऋषिकेश आहे, चपका म्हणून गाव आहे त्याच्या, रामनाथ संप्रदाय आहे, प्रयागचे काहीतरी सदाफल महाराज वगैरे, यांचे जे दीक्षित लोक आहेत ना त्यांच्यामध्ये पटकन सुधारणा होते. त्यांना आपलं घर स्वच्छ, आपण सगळं व्यवस्थित असावं हे असावं, त्यामुळे ते. पण जे बाकीचे जे आहेत त्यामुळे आमच्याकडे महिला या शेती कामापासून सर्व कामं त्या करतात. बाकी सांसारिक कामं तर कुठल्याच बाईला सुटलेली नाहीयेत, त्यामुळे तशी ती त्यांनाही सुटलेली नाहीयेत. सर्व प्रकारची कामं, वनोपज गोळा करणं, ती विकणं, आपल्या घरात जे जे काही असेल, भाजी म्हणा हे म्हणा जे लावलं असेल ते सगळं बाजारामध्ये विकून पैसा उभा करणं, हे सगळं त्यांचंच काम आहे. जास्त करून
2: दारू तयार करून विकणं हा महिलांचाच उद्योग आहे.
0: मोहाची दारू, मोहाची आमच्याकडे सल्फी म्हणून जे झाड आहे ताडीच्या याच्यातलं प्रकारातलं त्याची, ते मला म्हणजे खूप जाणवतं. आम्ही काही बोललो पण असं आहे की आता लगेच असे उपाय त्यावेळेला सुद्धा आम्ही नाही काही सुरू शकलो. आर्थिक त्यांचा तोच स्रोत आहे ना, वनोपज आणि हे अशा प्रकारे ह्याच्यातनं जास्त मिळतं. आम्ही फार पूर्वी हा विषय मांडलेला आहे, खरं हे असं आपण विकून तेच पुन्हा म्हणजे तुमच्या घरात नाहीये कोणी समजा किंवा असेल पिणारा तरी तुम्ही त्यालाच प्रोत्साहन देताय, हे आपल्याला कसं वाटतंय काय. पण अजूनही त्याच्यावर उत्तर नाही आम्हाला सुद्धा हे मिळालं, कारण बचत गटाचा आम्ही प्रयोग करून बघितला पण तो केव्हा 95 वगैरे 95 तेव्हा ते फार नाही, त्यांची ती कन्सेप्ट त्यांना म्हणजे जसं आपल्या इकडे वेले वगैरे, म्हणजे मी पुणे जिल्हा किंवा आमच्याकडे बचत गट म्हणजे कल्याण आश्रमानेही केलंय आणि इतरही खूपच संस्था आपल्याकडे ज्ञानप्रबोधिनी सारख्या संस्थेने मला सगळे रेकॉर्ड पण दिलं की तुम्ही कसं करा काय करा, आम्ही ट्रेनिंग पण देऊ अशा पद्धतीने झालं होतं. पण ते तेवढं आमच्याकडे त्यांना ती कन्सेप्टच नाही समजली की बाबा आम्ही तेव्हा 2 रुपयापासून सुरुवात केली होती की प्रत्येक महिलेने 2 रुपये फक्त द्यायचे असं, पण ते तेवढं नाही त्यांना ते शिक्षणाचा खूपच कमी होतो ना शिक्षण, म्हणजे आता सुद्धा अगदी जेमतेम 60-65% शिक्षणाचं प्रमाण आहे.
1: हा तर भाग आहे, पण त्याच्याही पेक्षा तिथे असेही अजून काही भाग आहेत की तिथपर्यंत वीज पोहोचलेली नाहीये, संपर्काची कुठली साधनं नाहीयेत फारशी, तर अशा वेळेस कसं प्रबोधन केलं जातं, कसं काय तुम्ही लोकांना समजावून सांगता आणि तिथपर्यंत या सुविधा पोहोचवण्यासाठी केलंय का काही?
2: त्याच्यामध्ये काय आहे, एक टूल असं आहे की ग्राम प्रमुख निश्चित करायचा आणि ग्राम समिती बनवायची असं एक टूल आहे त्याच्यामध्ये. तर जेवढे जनजाती समाजाचे प्रश्न आहेत ना त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे ते की त्यांनीच त्यांचा विकास घडवून आणायचा त्यांच्या गावाचा. तर ग्राम समिती आणि ग्राम प्रमुख तयार करायचा आणि त्यांचे वर्ग घ्यायचे, त्यांचं प्रशिक्षण शिबिर घ्यायची, त्यात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या की भाई हे झाड आहे, हे झाड तुम्ही विकायला निघालात, या झाडाची किंमत किती आहे बाजारामध्ये, 1 लाख आहे, तुम्हाला 2000-3000 ते व्यापारी झाडं तुमची घेऊन टाकतात, इतकं लुटलं जातं. तर हे अशा सगळ्या गोष्टी, मेडिकलची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी समजावून सांगून त्यांना त्याचा अवेअरनेस आणायचा, त्यांचं नॉलेज वाढवायचं आणि अवेअरनेस वाढवायचा, हे काम त्या ग्राम समितीच्या मार्फत असे आमच्या
0: उभं राहावं आपल्या
2: गावामध्ये
1: सक्षम करणं,
2: त्यांचं सक्षमीकरण तसंच झालं पाहिजे. म्हणजे गावामध्ये पुरुषांची ग्राम समिती असेल, महिलांची ग्राम समिती असेल, त्या महिलांनी आपल्या गावाचा विचार करायचा की आम्ही आमच्या सगळ्यांचा विकास कसा होणार, काय करायला पाहिजे. बरं, ग्रुप असतो ना, त्या ग्रुप सरकारी स्कीम ग्रुपला लवकर मिळतात एका इंडिव्हिज्युअल कोणाला मिळण्यापेक्षा, संस्थानही एनजीओ नाही चांगलं पडतं.

0: एक ग्रुप मोठ्याच्या मोठा येतो आणि त्याला ट्रेनिंग देता येतं.
1: हां
0: असं सगळ्या अनेक गोष्टी आहेत. फक्त ही चेतना निर्माण जी आहे ती फार सावकाश चालणारी प्रक्रिया आहे, आणि बस्तर सारख्या ठिकाणी तर खूपच सावकाश चालणारी प्रक्रिया आहे.
1: तुम्ही 2002 नंतर पुन्हा काही काळ महाराष्ट्रात परतला होतात, बरोबर ना? आता महाराष्ट्रात काम करत असताना सुद्धा बस्तरची ओढ तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती,
2: त्यामुळेच परत गेले.
1: पुन्हा गेलात तुम्ही तिथे 2010 पुन्हा तिथे परतण्याचा निर्णय घेतलात. तर पहिल्या प्रवासापेक्षा वेगळं असं काय होतं मनात परतताना? कारण मधला काळ एक त्या वेगळ्या भूमीत गेला होता, थोडीशी सवय बदललेली होती. काय होतं तेव्हा मनात?
0: पहिल्यांदा कसं होतं की मुख्य जो भाग होता तो म्हणजे हा जो संवेदनशील क्षेत्र हे नंतर सुरू झालं, 2002 नंतर सुरू झालं.
1: नक्षलवाद म्हणायचं का तुम्हाला?
0: त्याला तसंच म्हणतात. तिथे आमच्या इकडे तर नाव घेत नाही कोणी तसं, त्याला अंदरवाले असं म्हणतात. तर तो जो वातावरण ते वाढत गेलं, 2002 नंतर खूप वाढत गेलं. आधी तेवढं नव्हतं वातावरण पूर्वीच्या काळी, 2010 नंतर ते खूपच वाढत गेलं. आणि मग आम्ही जेव्हा पुन्हा गेलो त्यावेळेला हा सगळा प्रदेश सगळ्या अशा घटनांनी

0: नक्षलवाद म्हणायचं का तुम्हाला?
1: हा त्याला तसंच म्हणतात, पण तिथे आमच्या इकडे तर नाव घेत नाही कोणी तसं, त्याला अंदरवाले असं म्हणतात. तर तो जो वातावरण ते वाढत गेलं 2002 नंतर खूप वाढत गेलं. आधी तेवढं नव्हतं वातावरण पूर्वीच्या काळी, 2010 नंतर ते खूपच वाढत गेलं. आणि मग आम्ही जेव्हा पुन्हा गेलो त्यावेळेला हा सगळा प्रदेश सगळ्या अशा घटनांनी व्याप्त होता असाच प्रदेश होता, त्यामुळे मग मुक्काम करणं शक्य नव्हतं गावामध्ये. तर मुक्काम करून परत असं नाही, दिवसा जायचं दिवसाच परत यायचं, खूप मर्यादा यायला सगळ्या वातावरणामुळे. ते वातावरण खूप बदलत गेलं होतं, पण प्रशासन मात्र जास्ती रिस्पॉन्सिबल होत गेलं हळूहळू. असं दोन्ही गोष्टी होत्या, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह दोन्ही झालेले. त्यामुळे प्रशासनाचा सपोर्ट वाढत गेला आणि संवेदनशील क्षेत्र आणि त्या घटनांमुळे थोडं जाणं येणं हे होत राहिलं. पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही.
0: आपण भीती वाटली का मग नंतर?
1: भीती तर असतीच प्रत्येकाला, तिथं राहणाऱ्या प्रत्येकाला.
2: कारण काय, पूर्वी जे आम्ही सहजतेने कुठल्याही गावात पटकन जायचं हे करायचं, आता म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्या सरपंचाला सांगणं आहे तिथे आम्ही हे बाबा पोषक आहार केंद्र सुरू करतो आहोत, त्याच्यासाठी त्यांची बैठक घेऊन ग्रामसभेमध्ये सर्वांना सांगा तुम्ही, किंवा आमच्या कार्यकर्ता येऊन तिथे सांगतो की हे कशा पद्धतीने आम्ही करणार आणि ते तुम्हाला मान्य आहे ना, त्यांनी तो अर्ज द्यायचा की हे आम्हाला मान्य आहे, त्याच्यानंतर मग आम्ही ते आमच्या पद्धतीने मग सुरू करणार. असं सगळं होतं की अविश्वासाचं वातावरण तयार झालं हे मात्र आम्हाला खूप जाणवतं. आणि ते अनुभव नव्हे, तुमचा प्रत्यक्ष संपर्क असं काही
1: नाही. अनुभव म्हणजे कसं बघू, पूर्वी म्हणजे साधारण 2000 पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, बस्तर त्यावेळेचं 10 वर्षाचं बस्तर आम्हाला माहितीये, नंतर 10 वर्षाचं, त्याच्यानंतर 10 वर्षाचं आणि पुन्हा दुसऱ्या 10 वर्षाचं सगळे बस्तर आम्ही अनुभवत आहोत. तर दिवशी थोडासा एक दबलेला असायचा किंवा त्याला हिंमत व्हायची नाही, तुम्ही त्याच्या घरातून आरपार निघून जरी गेला तरी तो विचारणार नाही की कोणा, तो घाबरून बसून राहणार. तुम्ही त्यांच्या घरातून स्वयंपाकघरातून पार करून गेलात तरी तो तुम्हाला विचारणार
0: नाही. नवीन पैलू आहेत बरं का,
1: घाबरून घाबरण्याचा पायका म्हणजे शहरी माणसाला घाबरतोच ना, जंगलातला आदिवासी असतो तो शहरी माणसाला घाबरतोच, तो प्रश्नच नाही. पण नंतरच्या काळात हे बदलत गेलं, एका पाऱ्यावर दुसऱ्या पाऱ्यावर जाताना समोरच्या त्यांच्या झोपडीमध्ये एखादा आदिवासी बसलेला आहे तर आपण रस्त्यावर न चालताना तो पटकन तुम्हाला, आजही तशी स्थिती आहे, तो तुम्हाला विचारतो साहब, आपल्या तो साहेब म्हणणार, साहेब कहा जा रहे आप?
0: अच्छा,
1: तो हम लोग इस पारे से वो पारे जा रहे, किस लिए जा रहे? नहीं, फलाल फला एक व्यक्ति उसको मिलने के लिए जा रहे. अच्छा अच्छा, वो घर का वो आदमी है क्या, उसको मिलने जा रहे, तो क्यों जा रहे हो? हमारा मेडिकल कैंप लेना है इसलिए हम अनुमति लेने के लिए उपसरपंच के पास जा रहे हैं हम लोग, उतना करके वापस जाएंगे. हाँ ठीक है, कोई बात नहीं.
0: विचारना,
1: ते विचारणार तुम्हाला की कोण आलाय कशासाठी आलाय. पूर्वी विचारायची हिंमतच होत नव्हती, आता विचारायला लागले. ही चांगलीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाहीये, पण पूर्वी ती दबलेली गोष्ट होती, आता ती आली. अशी फरक तर पडत चालला समाजामध्ये, म्हणजे संवेदनशील क्षेत्र वाढलं, त्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या, सगळं झालं, त्याचे काही फायदे आहे काही नुकसान दोन्ही आहे, समाजाला ते दोन्ही भोगावं लागलं.
0: पण इतकं सगळं असूनही 2012 ते 2025 या काळामध्ये दक्षिण बस्तर मध्ये जवळपास 90 आरोग्य प्रशिक्षण किंवा आरोग्य तपासणी शिबिर झाली, 9000 अधिक रुग्णांची तपासणी तुम्ही केली. आता या जास्त बरं, या सगळ्या काळामध्ये तुमची प्रत्यक्ष मेहनत किती होती आणि तुम्हाला लाभलेली साथ कशी होती लोकांची?
1: लोकांची साथ मिळतीच, तुम्ही त्यांचे आजार बरे करताय म्हटल्यावर ते तुमच्याकडे येणारच ना. कुणाला असं वाटेल की माझ्या आजारात तुम्ही शिल्लक राहावं, तसंच राहावं मी, असं कुणाला वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर खऱ्या सच्चे दिल से आप सच्चे दिल से उनके पास जा रहे हो तो आपको कोई चिंता आहे नाही. संवेदनशील क्षेत्र असून सुद्धा आम्हाला कधी त्याची भीती वाटली नाही. त्याचं कारण काय आहे माहिती का, की माझ्याबद्दल मी कोण आहे, चांगला काय वाईट आहे, ते आदिवासींना विचारतात की ही माणसं योग्य चांगली आहेत का वाईट आहेत. आदिवासींनी तुमच्याबद्दलचं प्रमाणपत्र देणं जरुरी आहे, तुम्ही तुमचं स्वतःचं प्रमाणपत्र तुम्ही द्यालच मी चांगलाच आहे म्हणून, पण जंगलातल्या आदिवासींनी तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे की तुम्ही चांगले आहात, व्यवस्थित काम करता, पैसे घेत नाही, लुटत नाही. आदिवासींनी सांगितलं की तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं,
0: हा विश्वास तुम्ही निर्माण केलाय तिथे.
1: आणि 1-2 वर्ष नाही ना, 30-35 वर्षाचा विश्वास आहे, त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास असतो, तो विश्वासच तुम्हाला तुमचं रक्षणही करतो, तोच लोकांनाही तुमच्या प्रती प्रेरित करतो.

श्रोत्यो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या ऐकणार आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताचा आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, सर्जिकल स्ट्राइकची दशक पूर्ती, देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप, बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर। उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली। सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मध्ये सांगितलं। दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी 18 भारतीय सैनिकांना वीरमरण आलं। आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे। थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली। राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं प्रतीक असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या

0: जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
1: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
0: आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची 11वी वार्षिक बैठक आणि संवादात भाग घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दोहा इथं पोहोचल्या. या कार्यक्रमात सदस्य प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि इतर भागधारक एकत्र येऊन बँकेचं भविष्य, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांवर चर्चा करतील. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात असल्याचा आरोप भाजपाने आज केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचा आणि देशात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठपका ठेवला. निवडणूक आयोगाने विरोधकांचे दावे फेटाळून लावलेले असतानाही ते वातावरण दूषित करत आहेत असा आरोपही नड्डा यांनी केला.
2: आरोप लगाओ, देश का माहौल बिगाड़ो और भाग जाओ, ही विपक्ष की कार्यशाली बन गई. इन्हें न राष्ट्र की सुरक्षा से सरोकार है और न जनता की भलाई से और न ही देश के मान सम्मान से. इनका एकमात्र उद्देश्य सत्ता हथियाना है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर पश्चिम बंगाल विधानसभेच्या सभापतींनी 8 ऑक्टोबर पर्यंत निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या गटाचे सदस्य सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती वी मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका 8 जुलै रोजी दाखल झाली होती, त्यामुळे 3 महिन्यांची कालमर्यादा लक्षात घेता 8 ऑक्टोबर पर्यंत यावर निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सांगितलं. दिल्ली NCR भागात गेल्या 4 ऑगस्ट रोजी धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची सर्वोच्च न्यायालयानं आज स्वतःहून दखल घेतली. अशा घटनांमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचं अपयश अधोरेखित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबर पासून हे शुल्क लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य

0: अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लवलीना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेपाकट करा, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
0: केदारनाथ पदयात्रेच्या मार्गावर चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अडकलेल्या सुमारे 1500 भाविकांना आज सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. गौरीकुंडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती सोनप्रयाग पोलिसांना मिळाली होती. SDRF, NDRF आणि DDRF यांच्या संयुक्त पथकानं काल रात्री अडकलेल्या भाविकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितपणे गौरीकुंडपर्यंत पोहोचवलं. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची ये जा बंद असली तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने केदारनाथ पर्यंत यात्रा सुरू आहे. उत्तराखंडमध्ये हवामानात सुधारणा झाल्यामुळे आज चारधाम यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. हवामानाचा अंदाज आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन परवा दुपारपासून ते काल दुपारपर्यंत ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लता मंगेशकरांनी भारताला जगात नावलौकिक मिळवून दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली संदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्जिकल स्ट्राईकची दशक पूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

श्रोते हो आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर. वे लक्षात घ्या, दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल निनोचं सावट असूनही देशात खरीपातल्या पिकांचं उद्दिष्ट जवळपास पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून त्यांनी खतांच्या उपलब्धतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगाला आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. दरम्यान SIR प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांचा अधिकार हिरावला जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसनं आज नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे.

0: सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
1: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
0: बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर हात उचलणं पूर्णपणे अयोग्य आहे असं मत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं नोंदवलं. या मारहाणीच्या प्रकरणासह 19 फौजदारी प्रकरणांमध्ये म्हात्रेचा हात आहे असं न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणानंतर अशाच एका वेगळ्या प्रकरणातही शिवसेनेचं नाव आल्याची नोंद न्यायालयानं घेतली. मुंबई उच्च न्यायालयानं म्हात्रेला 7 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. तसंच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी असंही सांगितलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करायच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लोलिना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेपाकटकरॉ, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा

0: प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
1: दरम्यान मुष्टियुद्धा प्रिया घंगास हिनंही महिलांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तिरुअनंतपुरम इथं काल पहिला सामना भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतानं अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 50 चेंडू बाकी असताना 300 धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 139 आणि कर्णधार शुभमन गिलच्या 110 धावांचा यात मोलाचा वाटा होता. कुलदीप यादव सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे यानं परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना पकडला गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला फोन करून पश्चाताप व्यक्त केला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली. साहिल यानं या घटनेनंतर काही तासात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार,

0: शेत शिवाराची हवा थंडगार गार आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत. FM 101.5 मेगाहर्ट्झवर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:15 झाले आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.
2: कर भी उसे आनंद नहीं हुआ.
3: हाँ, आज दिवाली है.
2: गिरिजा ने आंसू भरी दृष्टि से इधर उधर देखकर कहा,
4: आज तो दिवाली है, हमारे घर में क्या दीपक न जलेंगे? देखो, आज बरस भर के दिन भी घर अंधेरा रह गया. मुझे उठा दो, मैं भी अपने घर दिए जलाऊंगी.
2: ये बातें देवदत्त के हृदय में चुभी जाती थी. मनुष्य की अंतिम घड़ी लालसाओं और भावनाओं में व्यतीत होती है.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 MHz. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे। ते आज यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत बोलत होते। पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले। निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे। नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे। महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली। 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले। जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत। 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz वर.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: चला भक्तीच्या अमृत धारेत नव्या श्रीमद भागवत महापुराण कथा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दुपारी 2 ते 5 हरिकृष्ण मंगल कार्यालय वलगाव. कथावाचक आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे पुतणे श्री शुभमजी मिश्रा सिहोरावाले. या आणि दिव्य भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्या. आयोजक सार्वजनिक महिला मंडळ वलगाव.
6: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
7: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
6: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
7: आजच संपर्क करा.
0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
8: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास.
0: श्रोते हो, आपण ठेवून गेलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर. संध्याकाळचे 5:05 होत आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात पाठवणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. हिवाळी अधिवेशनासाठीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आमदार विकास ठाकरे यांची मागणी. आणि 2037 पर्यंत एसटी होणार ई लालपरी, 100% इलेक्ट्रिक ताफ्याचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे 2-4 दिवसात आग्रह धरणार असून मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करू असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं झालेल्या पक्षाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भक्कम मदत देण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले. राज्यात 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असले तरी केळी आणि अन्य काही पिकांना मदत मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. दरम्यान सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अन्य कोणत्याही पक्षात विलीनीकरण होणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पवार यांनी पक्षाच्या अन्य गटासोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला. पक्ष संघटना मजबूत करण्यावर आता भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान महायुती सरकारमधील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाचे एनसीपी एसपीमध्ये विलीनीकरण झाल्यास एकत्रीकरण होऊ शकतं असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतलाय. हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. नागपुरात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेविरोधात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या प्रक्रियेमुळे सामान्य मतदारांना मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. काळे फुगे आणि निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि भाजपावरही आरोप केले. मतदार याद्यांवरून काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप करत भाजपा नेते परिणय फुके यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परिणय फुके म्हणाले की मृत व्यक्तींची नावं वगळणं तसंच स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या नावांमध्ये आवश्यक ती सुधारणा करणं गरजेचं आहे. मात्र पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधकांकडून आता आरोप प्रत्यारोप केले जात आहे. 2014 पर्यंत काँग्रेसला ईव्हीएम योग्य वाटत होतं, मात्र पराभवाला सुरुवात झाल्यानंतर ईव्हीएम वर आरोप करण्यास सुरुवात झाली असा दावा फुके यांनी केला. दरम्यान येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या बोनसची अधिकृत घोषणा करेल असा विश्वास फुके यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मिशन लाईफ विषयी.
2: आतापर्यंतच्या प्रत्येक हवामान करारामध्ये सरकार आणि उद्योग यांच्यातील चर्चेला महत्व दिले गेले, मात्र एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात काय करते

0: याचा उल्लेख या करारांमध्ये क्वचितच झाला. COP26 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. पर्यावरण संरक्षणासाठी केवळ उत्पादनाच्या बाजूवर लक्ष केंद्रित न करता मागणी आणि उपभोगाच्या पद्धतीत बदल करणेही तितकेच महत्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. संयमित आणि विवेकी उपभोग ही भारताची पारंपरिक जीवन पद्धती आहे. ती कोणत्याही करारामुळे लागलेला त्याग नाही असा या संकल्पनेचा विचार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत स्वीकारलेल्या जाहीरनाम्यात मिशन लाईफचा समावेश करण्यात आला. वर्तनातील बदलावर भर देणारी ही पहिली महत्वाची हवामान विषयक चौकट ठरली. सेवेची भावना मातृभूमीपुरती मर्यादित न ठेवता मातृपृथ्वीच्या संरक्षणाशी जोडण्याचा संदेश मिशन लाईफ देते.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मध्ये सांगितलं. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवताना 18 भारतीय सैनिकांना वीरमरण आलं. आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभाग क्रमांक 1 अंतर्गत असलेल्या VIP विश्रामगृहाचा अधीक्षक अभियंत्याचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापर करून त्यावर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंजूर निधीतून खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केलाय. हिवाळी अधिवेशनाच्या निधीतून सुमारे 92,86,000 रुपयांची कामं केल्याचा आरोप केलाय. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमारे 100 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केल्याचा दावा करत कामांवर देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणीही ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र ST महामंडळाचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय अशी माहिती परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या ST सुमारे 14,000 बसगाड्यांपैकी 1100 ई बसेस आहे. ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 नव्या डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार आहे. 2027 पासून 7 ते 8 वर्ष जुन्या बसेसचं टप्प्याटप्प्यानं ई बसेसमध्ये रुपांतर करण्यात येणार असून चार्जिंग स्टेशन आणि आवश्यक विद्युत पायाभूत सुविधा उभारणीचं कामही समांतरपणे केलं जाणार आहे. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यातील 265 तालुक्यातील दुष्काळाच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. शासन निर्णयात केवळ पंचनाम्याचे आदेश असून हेक्टरी मदत कर्ज माफी आणि वीज बिल माफीचा उल्लेख नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत कर्ज माफी आणि पीक विम्याचा मोबदला देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह विभागातर्फे ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या 3 महिन्यातील प्रस्तावित कृषी कार्यक्रमांच्या संदर्भातील समन्वय बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं. बाह्य ध्वनी मुद्रणाच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत सरकारनं केलेल्या उपाययोजना निर्देश याबाबत विशेष माहिती आणि सूचना शेतकऱ्यांमार्फत पोहोचवण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं. फार्म टू सिटी या कार्यक्रमामार्फत शेतकरी आणि शहरी ग्राहक यांच्यामधील दुवा साधून शहरी युवकांना ग्रामीण भागाशी जोडणी, सेंद्रिय शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणं, टेरेस गार्डन यांची माहिती दर बुधवारी विविध भारती नागपूरवरून रात्री 8 वाजता दिली जाणार असल्याची माहिती आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम प्रमुख डॉक्टर विजयसिंह राजपूत यांनी दिली. या बैठकीला विविध कृषी संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरू आहे. 4 सुवर्ण, 18 रौप्य आणि 19 कांस्य अशा एकंदर 41 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12 स्थानावर आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. ऍथलीट गुलवीर सिंहनं पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत उपविजेतेपद पटकावत दुसरं रौप्य पदक जिंकलं. विद्या रामराजानं महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक पटकावत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात पाठवणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. हिवाळी अधिवेशनासाठीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांवर देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आमदार विकास ठाकरे यांची मागणी आणि 2037 पर्यंत ST होणार ई लालपरी 100% इलेक्ट्रिक ताफ्याचा

0: आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के.
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चौहान यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता आहे असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला तर उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे राज्यातल्या 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायचा आहे असंही ते म्हणाले.
2: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा कॉलेज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्याही चर्चाने केली पाहिजे. दुष्काळाचं त्या ठिकाणी एक एक मुद्दा याच्या सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभागात करेलच.
0: एसटी महामंडळाकडे असलेल्या गाड्यांचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. ते मुंबईत एसटी संचालक मंडळाच्या 312 बैठकीत बोलत होते. एसटीच्या ताफ्यात आता दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल गाड्या ठरणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. 7 ते 8 वर्ष वापर झालेल्या जुन्या गाड्यांचं इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याची मोहीम 2027 पासून टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 2,000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं. 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना 3र्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही 3र्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्या सोबत या असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आपण कुठंही जाणार नाही असं एका प्रश्न

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती.

0: मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागण्यांबाबत आम्ही 2-4 दिवसात सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असं ते म्हणाले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही, केळी पिकाला मदत नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे, असंही पवार यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्ञानेश कुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा अशी मागणी करण्यात आली. तशी निवेदनं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात 150 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. मालेगाव जवळ नांदगाव बुद्रुक इथं काल आठवडे बाजार होता. तिथून आणलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरू झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर मोमीन यांनी सांगितलं. मुंबईत सांताक्रूज इथं एका गृहनिर्माण संस्थेतल्या अंतर्गत मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी उघडलेल्या महानगरपालिकेच्या मॅनहोलमध्ये पडून एक सफाई कर्मचारी ठार झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवस अखेर सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागे 4030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागे 9300 रुपयांनी स्वस्त झाली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदकसंख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली. सध्या भारत 4 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य अशा एकंदर 45 पदकांसह पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांबुडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. भालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं.
0: धुळे शहरात बाजारपेठ परिसरातल्या आग्रा रोडवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी आज 2 संशयितांना अटक केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत. पालघर जिल्ह्यात सफाळे जवळच्या विलंगी गावात 2 दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. काल रात्री 8:15 सुमाराला ही घटना घडली. दरोडेखोरांनी अंदाजे 3.5 तोळ्यांचं सोनं लुटून तिथून पोबारा केला. सेवा संकल्प अभियानाला आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात सुरुवात झाली. त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. राज्य सरकारनं केलेल्या दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4000 तर चांदी 9000 रुपयांनी स्वस्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

पूर्णिमा बनने तक का एक सफर।

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 6/1948 म्हणजेच 28 सप्टेंबर 2026. सुरुवातीला जाणून घेऊयात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरण तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच तुरळक पाऊस काही ठिकाणी होईल. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे. आज राज्यस्तरीय प्रसारणात आपण ऐकणार आहोत रेबीज जनजागृती रक्षण आणि उपाय याविषयी डॉक्टर शिल्पश्री शिंदे यांची शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आणि प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे मालिका याविषयी युवराज धनराज बर्डे यांची मुलाखत.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी शामली राऊत आपल्या सर्वांचं आजच्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात म्हणजेच माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 28 सप्टेंबर आणि आज आहे जागतिक रेबीज दिन. श्रोते हो, रेबीज हा एक अत्यंत गंभीर आणि प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे जो प्रामुख्याने रेबीज बाधित प्राण्यांच्या विशेषतः कुत्र्यांच्या चावण्यामुळे किंवा ओरबडण्यामुळे पसरतो. एकीकडे हा आजार प्राणघातक मानला जातो तर दुसरीकडे योग्य माहिती त्वरित प्रथमोपचार आणि वेळेत लसीकरण केल्यास तो टाळताही येतो. तर याच पार्श्वभूमीवर रेबीज जनजागृती रक्षण आणि उपाय याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय इथे पशुवैद्यक सामूहिक स्वास्थ्य विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर शिल्पश्री शिंदे. मॅडम नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: आज रेबीज दिन आहे तर त्या अनुषंगाने या विषयावर आपली ही चर्चा आहे. तर सुरुवातीला असं सांगा की रेबीज म्हणजे काय आणि तो कसा होतो.
2: रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणूजन्य संसर्ग आजार असा म्हटला जातो. याला झूनोटिक डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा आजार रॅबडोविरिडी फॅमिली म्हणजे ही विषाणूची एक फॅमिली आहे त्यातील लायसा व्हायरस यामुळे होतो. जेव्हा हा रेबीज बाधित प्राणी माणसाला चावतो किंवा ओरबडतो किंवा त्यांच्या लायेचा संपर्क माणसाच्या उघड्या जखमेशी येतो तेव्हा हा विषाणू शरीरात प्रवेश करतो आणि हा व्हायरस माणसांच्या नर्व्स थ्रू मज्जासंस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीमवरती हल्ला करून मेंदूला सूज आणतो आणि मग आपल्याला वेगवेगळे सिमटम्स किंवा लक्षणे बघायला मिळतात.
1: पिसाळलेला कुत्रा किंवा पिसाळलेली जी मांजर असते ती ओळखायची झाल्यास त्याला कसं ओळखायचं किंवा कुठलाही प्राणी असू दे पिसाळलेला त्याला त्याची ओळख कशी करता येईल.
2: रेबीजग्रस्त प्राणी ओळखण्यासाठी त्याच्या वर्तणुकीमध्ये चेंज होतो. कधी कधी आम्ही त्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणतो की तो फ्युरियस होतो. कधी कधी त्याचं बिहेवियर टॉलरेबल नसतं, असामान्य असतं जे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. किंवा त्याच्या हालचालींमध्ये जो बदल असतो तो पण एक वेगळ्या प्रकारचा असतो. आपण आपल्या घरी कुत्रा असेल किंवा मांजर असेल तर त्याचं रेग्युलर बिहेवियर आपल्याला माहिती असते. मग फ्युरियस रेबीज जो मी वर्ड यूज केला त्यामध्ये असं आहे की तो अत्यंत अस्वस्थ असतो, विनाकारण भटकतो, विनाकारण आक्रमक होतो. एक त्याच्या डोळ्यासमोर एक काल्पनिक वस्तू तो इमॅजिन करतो आणि मग त्यानुसार तो त्याच्यावरती अटॅक करतो किंवा झडप घेतो. अशा प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो.

0: असामान्य सपोज आपण त्यांचं बिहेवियर म्हटलं तर ते आहे माणसाबद्दलची भीती. जरी तो त्याचा ओनर असेल, मालक असेल, तरी सुद्धा तो त्याला घाबरतो. तो जो कुत्रा किंवा मांजर जी आहे ती समजा फ्युरियस फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये शिफ्ट होत असेल, तर अशा याच्यामध्ये पॅरालिटिक फॉर्म जो असतो सेकंड जो आहे त्याचा, त्यामध्ये सपोज शिफ्ट होत असेल तर कधी कधी तो अटॅक करतो, कधी कधी तो घाबरतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. कधी कधी असं होतं की म्हणजे एक टिपिकल आपण म्हणू शकतो की त्याच्या आवाजामध्ये बदल होतो. नॉर्मल आपला कुत्रा किंवा मांजरीचा जो आवाज असतो त्या आवाजामध्ये जो बदल होतो त्यामध्ये असं असतं की त्याचा आवाज हा ताणलेला, घोगरा, किंवा त्यांचे भुंकणे आणि त्यांचे विचित्र सतत गुरगुरणे. मांजर गुरगुरते ना, ती एका वेगळ्या पद्धतीने गुरगुरते. जे नॉर्मल गुरगुरणे आहे त्यापेक्षा आपल्याला एक वेगळं तिचा आवाज लक्षात येतो. तर हे त्यांचे बिहेवियरल चेंजेस आहे. शारीरिक लक्षणे सपोज म्हटले तर कुत्र्यांमध्ये अतिशय जे रेबिड जे डॉग असतील किंवा कॅट्स असेल, लाळ खूप गळतं. हा जो विषाणू आहे या विषाणूमुळे लाळ गळणे किंवा घसा आणि लाळ ग्रंथी निकामी होतात. चालताना तोल जातो, पाय जमिनीवर ओढत चालतात, ते जबडा म्हणजे लटकल्यासारखा आपल्याला दिसतो. तर अशी स्टेज सपोज असेल तर आपण त्याला मग हायड्रोफोबिया ही स्टेज म्हणतो आणि कन्फर्म करतो. तिसरा महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे त्यांच्या मज्जा संस्थेवरती अटॅक झालेला असतो आणि त्यामुळे त्यांचं आपण ज्याला इपिलेप्टिक किंवा फिट्स येणे जे म्हणतो ना, तशा प्रकारे त्यांना अचानक थरथरणे, फिट्स येणे, नाहीतर मग ते गोंधळल्यासारखे आणि अस्वस्थ होतात, भावशून्य असतात. आणि तो एक टिपिकल एक शेवटची फेज आपण ज्याला म्हणू शकतो. पार्ट मध्ये जे आपण तीन पोर्शन बघितले त्यामध्ये हा मज्जासंस्थेपर्यंत पोहोचल्यानंतरचा टिपिकल चेंज आपण एक लक्षात घेऊ शकतो.
1: बरं, हे आपण प्राण्यांबद्दल सांगितलं, पण जेव्हा आपण मानवांची गोष्ट करतो तर मानवांमध्ये रेबीसची सुरुवातीची आणि मुख्य लक्षणे कोणती आहेत?
0: ऍक्च्युली म्हणजे तसं बघितलं तर मानवांमध्ये कुत्रा चावल्याने किंवा मांजर चावल्याने, ओरबडल्याने रेबीज होतो. आपली सपोज जखम एखादी उघडी असेल, स्क्रॅचेस असतील काही, तर त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे जसं मी आधी म्हटलेलं की खात नाही म्हणून आपण त्याच्यासमोर अन्न घेऊन जातो, त्याचं जे फीड असेल ते घेऊन जातो. हाताला जखम असेल तर तिची जी लाळ आहे ती गेली तर आपल्याला तो रोग होऊ शकतो. मग यामध्ये जे प्रमुख लक्षणे जे माणसांमध्ये दिसतात ते काही दिवसानंतर दिसतात, कारण की जिथे कुठे तो बाईट असेल, जे चावा असेल, तिथून मज्जासंस्थेपर्यंत जायपर्यंत जो पिरियड असतो तो पिरियड हा कधी 10 दिवसांचा असू शकतो किंवा तो त्यापेक्षा जास्त पण असू शकतो. काही केसेसमध्ये आम्ही असं बघितलं की हे महिन्यांचे पण असू शकतात. आणि त्यामध्ये लक्षणे सपोज बघितली तर सुरुवातीला ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि चावलेल्या जागेवर मुंग्या येणे किंवा मग खाज येणे, मग त्यानंतरची तीव्र लक्षणे जी आपण लक्षात घेऊ शकतो ती म्हणजे प्रचंड अस्वस्थता आणि गोंधळलेली अवस्था, चिडचिड होणे, म्हणजे कारण की तो एक टिपिकल कॅरेक्टर आम्ही त्याला म्हणतो, जे तुम्ही डॉग्स मध्ये बघता ते सेम कॅरेक्टर तुम्ही ह्युमन्स मध्ये किंवा मानवांमध्ये पण बघू शकता. जसं प्राण्यांमध्ये आपण बघितलं हायड्रोफोबिया, ती कंडिशन आपण माणसां म्हणजे मानवांमध्ये सुद्धा बघतो. या नंतरची सगळ्यात शेवटची स्टेज म्हणजे ती म्हणजे जास्त लाळ गाळणे, अर्धांगवायू म्हणजे लकवा होणे, रुग्ण कधी कधी कोमात जातो आणि शेवटी मृत्यू होतो. एक असा आजार आहे जितका प्रतिबंधात्मक आहे, समजा याला वेळेवरती काळजी घेतली नाही तर डेथ हे एकच ऑप्शन आहे.
1: कुत्रा किंवा इतर प्राणी जर चावल्यास प्रथमोपचार जे आपण पहिल्यांदा असं करतो तर ते काय करायला पाहिजे?
0: कुत्रा चावला किंवा मांजर चावली किंवा ओरबडली मुलांच्या बाबतीत होत असेल तर त्यांनी पहिल्यांदा घरात घडत असेल तर आई वडिलांना सांगावं. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जिथे कुठे चावा घेतलेला आहे ती जखम धुणे, ती स्वच्छ धुवायची आहे. आणि ती स्वच्छ धुत असताना आपल्या घरी समजा नळ असेल तर नळाच्या खाली नळाचा फोर्स पूर्ण करून आपल्याला ती जखम एक डिस्टन्स ठेवून धुवायची आहे. 10 ते 15 मिनिट ही जखम स्वच्छ पाण्याने धुवायची. 10 ते 15 मिनिट धुतल्यानंतर काय होतं, त्यामध्ये जे काही सेल्स असतील, व्हायरस विषाणू जे असेल ते बाहेर निघतील. 10 ते 15 मिनिट पाण्याने धुतल्यानंतर या जखमेला साबणाचा वापर करायचा आहे, रब करायची, घासायची ती जखम.

0: मग तुम्ही 10 मिनिट साबणाचा वापर करायचा आहे. साबण त्या जखमेवरती तुम्हाला घासायचं आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने ती जखम 10 मिनिट धुवायची. जेव्हा तुम्ही जखम धुता आहे ना, जेव्हा पाणी यूज करताय, तेव्हा एक पर्टिक्युलर डिस्टन्स तुम्हाला ठेवायचा आहे. जेणेकरून मी म्हणूनच तुम्हाला नळाचा वापर करा असं सांगितलेलं, आणि फोर्सफुली नळाचा वापर करायचा आहे. त्यानंतर त्या जखमेच्या भोवती तुम्हाला अँटीसेप्टिक सोल्युशन लावायचे आहेत, जेणेकरून सेकंडरी इन्फेक्शन होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, त्या जखमेला तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कपड्यांनी त्यांनी बांधू नये. ती जखम तुम्हाला बंद करायचीच नाही आहे, ती जखम तुम्हाला ओपनच ठेवायची आहे. इवन तुम्ही डॉक्टरांकडे लगेच तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं आहे, डॉक्टरांना सांगितल्यानंतर ते डॉक्टर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणतील तुम्हाला यासाठी अँटीरेबीज वॅक्सिन घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत समजा जखमेचे पण त्यांनी 3 प्रकार दिलेले आहेत, त्या जखमेच्या प्रकारानुसार डॉक्टर ठरवतात तुम्हाला फक्त वॅक्सिन द्यायचं की तुम्हाला वॅक्सिन सोबत अँटीरेबीज म्हणजे इम्युनोग्लोबुलिन्स म्हणतो आम्ही त्यांना, ते पण द्यायचे. ते इम्युनोग्लोबुलिन्स तुमची जखम खूप डीप असेल तर तुमच्या जखमेच्या भोवती इंट्राडर्मा दिल्या जातात, इंजेक्ट केल्या जातात, फ्लड केल्या जातात, जेणेकरून ते तुमच्या जखमेमध्ये जे व्हायरस असतील किंवा विषाणू असेल त्यांची काळजी घेतील. हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणू शकतो प्रथमोपचार आहे.
1: श्वान दंशानंतर रेबीजची लस कधी आणि किती वेळा घ्यावी लागते याविषयी आपण काय सांगाल?
0: श्वान दंशानंतर तुमचे फर्स्ट एडचे उपचार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा WHO ने रिकमेंड केलेले वॅक्सिन शेड्यूल आहेत. डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्हाला 0 डे म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला कुत्रा चावला त्या दिवशी, नंतर 3र्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 28व्या दिवशी रेबीजचं वॅक्सिन घ्यायचं आहे. जखम जास्त खोल असेल तर तुम्हाला रेबीज इम्युनोग्लोबुलिन्स घ्यायचे आहे, ज्याला आपण RIG म्हणतो. हे इंजेक्शन तुमच्या जखमेभोवती दिलं जातं.
1: मॅम, रेबीज पासून स्वतःचा आणि पाळीव प्राण्यांचा बचाव कशा पद्धतीने करता येईल?
0: पाळीव प्राणी घरी जे असेल, कुत्रा किंवा मांजर, यांचं नियमित लसीकरण करणे. नियमित लसीकरण करायच्या आधी समजा एक चांगली फॅसिलिटी आता गव्हर्नमेंटने दिलेली आहे, ती म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन करणे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जसं तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन दिलेली जाते डॉक्टरांकडनं, तसं त्यांचं सुद्धा एक कार्ड निघतं. ते कार्ड तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे आणि त्यांचा जो लसीकरणाचा पिरियड आहे आणि दिवस आहे तो फॉलो करायचा. रेबीज करता पहिल्यांदा आणल्यानंतर 2 डोसेस पहिल्या वर्षी आणि त्यानंतर वार्षिक 1 डोस हा तुम्हाला तुमच्या कुत्र्याला आणि मांजराला द्यायचा आहे. आणि हे झालं तुमच्या घरी असलेल्या प्राण्यांबद्दल जे तुम्ही पाळीव प्राणी म्हणून वापरताय.
1: हा जो रेबीज आजार आहे तर याचा प्रसार रोखून हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी भारताचे काही प्रमुख कार्यक्रम आहेत का?
0: आपण याला म्हणू शकतो की 2030 पर्यंत आपल्याला रेबीज फ्री व्हायचं आहे, पर्टिक्युलरली मानवांमध्ये. तर या आजारासाठी म्हणून 2 मुख्य प्रोग्राम्स आहेत, ते म्हणजे नॅशनल रेबीज कंट्रोल प्रोग्राम, ज्यामध्ये त्यांचं टार्गेट आहे की 2030 पर्यंत रेबीजमुळे होणारे मृत्यू हे 0 व्हायला पाहिजे. आणि या उद्दिष्टानुसार त्यांनी काही प्रोग्राम्स अजून ठरवलेले आहेत. त्यामध्ये आहेत राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम, जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेल्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांच्या समन्वयाद्वारे फॉलो करत आहे. या कार्यक्रमासाठी 1 हेल्थ कन्सेप्ट लक्षात घेऊन त्यामध्ये वेटनरी डॉक्टर्स, ह्युमन डॉक्टर्स, कॉमन पीपल, NGOs हे सगळे या प्रोग्राममध्ये काम करत आहे, म्हणजे टू कंट्रोल द रेबीज टिल 2030. नंतर कुत्र्यांमुळे होणारा रेबीज नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना यांच्या अंतर्गत पण 1 हेल्थ प्रोग्राम सुरू आहे. रेबीज मुक्त शहर उपक्रम चालू आहेत. आपण आपल्या नागपूर शहरामध्ये सुद्धा यासाठी म्हणून मास वॅक्सिनेशन प्रोग्राम, त्यासाठी काही NGOs पुढे आलेले होते. NGO आणि नागपूर वेटनरी कॉलेज किंवा महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी यांनी यांचे काही स्टुडंट्स या प्रोग्राममध्ये व्हॉलंटियर्स म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि जवळपास गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण दरवर्षी 25 ते 30 हजार डॉग्स, स्ट्रे डॉग्स वॅक्सिनेट केलेले आहेत. आपण एक चांगला उपक्रम आहे. ह्या सगळ्या प्रोग्रामच्या अंतर्गत एक अजून एक उपक्रम चालू आहे, तो म्हणजे प्राणीजन्य नियंत्रण, ABC प्रोग्राम म्हणतो आम्ही त्याला, ज्याचा नियम 2023 मध्ये देण्यात आला होता. त्यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी म्हणून नियमित रेबीज विरोधी लसीकरण करण्यात येतं. त्यामध्ये खूप सारे NGOs इन्व्हॉल्व्ह आहेत.

0: प्रत्येक सिटीमध्ये. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे त्यांचे स्टरलायझेशन करतात आणि त्यांना वॅक्सिनेशनसुद्धा करतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा म्हणजे अवेअरनेस प्रोग्राम. अवेअरनेस म्हणजे कॉमन पीपल आणि पर्टिक्युलरली जे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी म्हणून वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स, एनजीओज, व्हेटनरी कॉलेजेस किंवा मेडिकल कॉलेजेस हे त्यांच्यासाठी प्रोग्राम घेत आहेत. आज 28 सप्टेंबर, ज्याला आपण जागतिक रेबीज डे म्हणून साजरा करतो आहे, आणि 2026 ची जी थीम आहे ती आहे स्ट्रॉंगर टुगेदर. म्हणू शकतो की सामूहिक प्रयत्न करायचे आहेत आपल्याला, जेणेकरून 2030 पर्यंत रेबीजमुळे होणारे मृत्यू हे शून्य होतील. आणि यासाठी म्हणून मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते की प्रत्येक कॉमन पीपल हा या प्रोग्राममध्ये सहभागी होईल आणि आपण सगळे 2030 पर्यंत रेबीज पासून होणाऱ्या मृत्यूंचा जो आकडा आहे त्याला आळा घालू शकू.
1: तर नक्कीच श्रोते हो, आपण सगळ्यांनीच याकडे लक्ष द्यावं. मॅम, अगदी खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही रेबीज या आजाराविषयी केलं, इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, वेळात वेळ काढून इथे आलात, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात रेबीज जनजागृती रक्षण आणि उपाय याविषयी. डॉक्टर शिल्पश्री शिंदे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात एक छानसं भावगीत.

0: बसले। श्रोते हो, आपण भावगीत ऐकलात आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती। सावतानगर आकोटीतून श्रीराम हरिभाऊ वानखेडे, बापूराव काळे, ओज्वल परिमळ वानखेडे आणि सुरेश डांगरे यांनी। यानंतर वळूयात अशा आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे। सादर करतोय प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका। यात आज आपण ऐकूयात मुक्काम पोस्ट गव्हाणपूर तालुका वरुड जिल्हा अमरावती स्थित प्रगत शेतकरी युवराज धनराज बर्डे यांची मुलाखत आणि जाणून घेऊयात त्यांचे त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव। हॅलो, नमस्कार।
1: नमस्कार,
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आपलं नाव सांगा।
1: युवराज धनराज बर्डे।
0: आणि कुठनं बोलताय आपण?
1: कंपोस्ट गव्हाणपूर तालुका वरुड जिल्हा अमरावती।
0: बरं, आणि आपली एकूण शेती किती एकर आहे?
1: माझी जवळपास शेती 12 एकर आहे।
0: आणि 12 एकरांमध्ये मग कुठली पिकं घेता तुम्ही?
1: माझ्याकडे आहे बांधावर सीताफळ आहे आणि फणस आहे, आंबा आहे आणि संत्रा आहे।
0: तुम्ही जो संत्रा पट्ट्यामध्ये फणसाचा प्रयोग केलेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगावं।
1: प्रयोगासाठी मी सुरुवातीला 2 फणसाची झाडं आणली होती। 2008 मध्ये फणसाची 2 झाडं ट्रायलसाठी आणल्यानंतर मी त्याचं उत्पन्न कसं मिळ

0: फणसाची लागवड केली दोन झाडांची. त्याच्यानंतर याला 8 वर्षानंतर चांगली फणसं लागली. ते फणसं लागल्यानंतर मग मी निर्णय घेतला की आपल्याकडे फणस हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्या पद्धतीनं मी पुढलं पाऊल टाकलं. मी फणसाचा प्लॉट लावला 2017 साली. 2017 साली प्लॉट लावल्यानंतर मला मधात असं वाटलं होतं की 4 वर्षानंतर की माझा प्लॉट यशस्वी होईल की नाही होईल, हे थोडी भीती होती. कारण मी म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये असा एकमेव शेतकरी होतो की हा वेगळा निर्णय घेणारा. आणि यामध्ये जेव्हा मी प्लॉट लावले भरपूर जणांनी मला माझ्या शेतात येऊ लागले पाहायला, तर त्यांनी मला तसं अक्षरशः मूर्खातच काढलं होतं. संत्र्याच्या पट्ट्यामध्ये तुम्ही फणस कसा काय घेऊ शकता. तर त्यांनी मला असं इग्नोर केल्यासारखं केलं. काही दिवसानंतर म्हणजे 6-7 वर्षाची झाडं झाल्यानंतर जेव्हा मला त्यावर फळं दिसायला लागली तेव्हा मला असं वाटलं की आपण या प्लॉट मध्ये यशस्वी होऊ शकतो. त्या काळामध्ये भरपूर असे शेतकरी बाहेरचे ज्यांना माहिती होतं की आपल्या एरियामध्ये संत्रा फणस प्लॉट आहे, तर ते भरपूर शेतकरी माझ्याकडे पाहायला यायचे. तर त्यांना म्हणजे ते पाहून म्हणजे आश्चर्यचकित झाले की आपल्या संत्रा पट्ट्यामध्ये फणस कसं काय येऊ शकतं.
1: आम्हालाही म्हणजे हा आगळा वेगळा प्रयोग असा वाटला.
0: त्यामुळे मला म्हणजे एवढं म्हणजे त्यात खरी प्रेरणा तर विषय आहे माझ्या वडिलाकडून मिळाली मला. म्हणजे तू हे संत्र्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू शकतो तर फणस प्लॉट लाव. म्हणून मी फणस प्लॉट लावला. त्यासाठी मी थोडी धावपळ केली. म्हणजे धावपळ म्हणजे अशी केली की सोशल मीडियावरून आपल्या भारतामधले प्रसिद्ध असलेले जे फणस किंग आहे त्यांचे जे व्हिडिओ आले होते ते मी पाहत होतो. त्या व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हिडिओ पाहिले. त्या व्हिडिओवरून मी थोडस म्हणजे मला असं वाटलं की हे खरोखर एकदम वेगळं पीक आहे, हे आपण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मी त्यांच्यासोबत फोनवर कॉन्टॅक्ट केले. त्यांच्याकडून ती फणसाची माहिती जाणून घेतली. ही माहिती जाणून घेतल्यानंतर मग मी निर्णय घेतला की हा प्लॉट लावायचा. तर तो माझा 7 प्लॉट सक्सेस झाला आहे. 7व्या वर्षापासून त्या बागेमध्ये फणसाचं पीक येणं सुरू झालं. म्हणजे मागच्या वर्षीला कमी फळं आली सुरुवात असल्या कारणानं. त्याच्यानंतर हे जे या वर्षीचं होतं दुसरं पीक, तर याला फणस भरपूर लागले. म्हणजे एका झाडाला जवळपास 25-30 फणस. मागच्या वर्षी 10-12 फणस होते. तर त्यामुळे मला आता असं वाटतं की यापुढेही आता फणसाचा प्लॉट आणखी लावावा.
1: संत्र्याच्या बागेमध्ये आपण फणस लावलेला आहे, तर याचं एकूणच व्यवस्थापन कसं केलं आपण?
0: मॅडम, माझं टोटली ऑर्गेनिक आहे. कारण कसं आहे, फणस हे पीक जे आहे हे स्वावलंबी आहे. हे स्वतःच अन्न स्वतःच तयार करणारं पीक आहे. कारण याचं वर्षातून म्हणजे 3 वेळा त्याची पानगड होती. आणि ऑलरेडी पावसाळा आला की त्याचं खात होऊन जातं. त्यामुळे त्याला खत व्यवस्थापन करण्याची गरज नाही. पण त्यावर कीडनाशकाची गरज नाही किंवा कुठलाही कीटक येत नाही. त्यामुळे काही फवारणी वगैरे करण्याची गरज नाही, काहीच नाही. म्हणून ते सगळ्यात स्वस्त आणि मस्त पीक आहे.
1: तर आता आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना जर आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये जर फणस लावायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी तर हेच म्हणणार की संत्र्याच्या बागे व्यतिरिक्त तुम्ही आणखी कोणता वेगळा पर्याय शोधला पाहिजे. तर तो पर्याय आहे फणस. हे पीक सगळ्यात उत्तम पीक आहे. कारण याला खर्च नाहीये. संत्रा या पिकाला खूपच खर्च आहे. आता आताच्या कंडिशन मध्ये आता जनरल जवळपास 90% शेतकरी जे आहे हे ऑर्गेनिक न करता रासायनिक शेती करतात. या रासायनिक शेती केल्यामुळं आता खताचे भाव वाढ झालेली आहे. कीटकनाशकांची कीटकनाशकांची भाव वाढ झालेली आहे. आणि मजूर लेबर याचे सुद्धा खूप वाढ झालेली आहे. त्याला खर्च येत नाही असं पीक शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे. तर ते एकमात्र पीक असं आहे की फणस त्याला कुठला प्राणी खात नाही, फक्त माणूस खातो. त्यामुळे ते सगळ्यात चांगलं पीक आहे.
1: सगळ्यात चांगलं पीक आहे. तर एकूण तुम्ही किती फणसाची झाडं लावली आहेत?
0: मी जवळजवळ माझ्याकडे 105 झाडाचा प्लॉट आहे.
1: अच्छा,
0: एका एकरामध्ये लावलेले आहेत. त्यावर मी सुद्धा त्याबरोबरच आणि आंबा सुद्धा लावला आहे दशेरी केशर.
1: हा हा हा. तर तुम्हाला आता उत्पादन कसं मिळतं?
0: मागच्या वर्षी मला सुरुवात असल्या कारणानं म्हणजे पहिलंच वर्ष असल्या कारणानं मला 25-30 हजार रुपये मिळाले. पण या वर्षी मला 60 हजाराच्या वर मिळाले. आता यानंतर जसे जसे झाडांची ग्रोथ होईल त्या पद्धतीनं ते प्रोग्रेस होईल, उत्पन्न वाढेल.
1: बरं, आपली जी व्यावसायिक पीक पद्धती आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: ही जी पारंपरिक पीक पद्धती आहे आमच्याकडे टोटल संत्र्याचा बेल्ट आहे. या संत्र्याचा बेल्ट असल्या कारणानं दुसरं कोणतंही पीक कोणी घेत नाही. पण ज्यांची जमीन खाली आहे ते कपाशी घेतात, मिरची घेतात, सोयाबीन घेतात, तूर घेतात, अशी पिकं घेतात. पण माझ्याकडे संत्राच आहे जास्तीत जास्त. पण मी या संत्र्याला काहीतरी पर्याय शोधून मी फणस आणि आंब्याची लागवड केली होती.
1: तर या सगळ्यातून तुम्हाला म्हणजे ही जी आपली व्यावसायिक पीक पद्धती आहे तर याच्यात म्हणजे तुम्ही याचं नियोजन कसं करता आणि तुम्हाला कसं उत्पादन मिळतं? म्हणजे एकूणच तुम्ही आता संत्र्याच्या पट्ट्यामध्ये फणस सुद्धा लावला आहे, आंबा सुद्धा घेता, तर हे कसं काय मॅनेज करता सगळ्या गोष्टींनी? याच्यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं?
0: मॅडम, ते कसं आहे, मृग नक्षत्रानंतर जेव्हा आंब्याचे म्हणजे मृग बहारातील संत्र दिसतात त्याचा जो टायमिंग आहे मार्चला किंवा फरवरी महिन्यात.

0: आमच्याकडे तर जानेवारी आणि फरवरी मध्ये संत्रा निघणं सुरू होते आणि आंब्याचा जो सीझन आहे आंब्याचा सीझन जो असा आहे की तो डिसेंबर पासून आणि डिसेंबर पासून तर मे महिन्यापर्यंत हा सीझन आहे. तसाच फणसाचा सुद्धा तोच सीझन आहे सेम. मग हे दोन सीझन बरोबर आपल्याला ऍडजस्ट करता येतात. फक्त संत्रा हा वेगळा आहे, तो जानेवारी आणि फरवरी मध्ये येतो काढणीस आणि फणस जे पीक आहे मार्च महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत काढणीस येतात. त्याचप्रमाणे आंबा जो आहे तो सुद्धा मार्च पासून जून महिन्यापर्यंत काढणीस येतो. त्याच्यामुळे त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन पद्धतीने करता येतं.
1: आणि आपण बघतो की पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो, गारपीट होत असते, कधी कधी फळगळती पण होते, तर या गोष्टी तुम्ही कशा मग याच्यावर कसं मात करता?
0: यावर आता माझ्याकडे दोन प्रकारची शेती मी केलेली आहे. कारण लोकांना ते कळलं पाहिजे की ऑर्गॅनिक केल्याने काय होते आणि रासायनिक केल्याने काय होते. त्यासाठी मी सुरुवातीलाच दोन पार्ट करून ठेवले आहे शेतीचे, म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे म्हणून. तर रासायनिक शेतीमध्ये अति पावसाळा झाला तर फळ पिकाची गळण सगळ्यात जास्त होते, विशेषतः संत्र्यामध्ये. आंब्यामध्ये होत नाही आणि फणसामध्ये तर होतच नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर जर ऑर्गॅनिक केलं तर संत्र्यामध्ये, जर ऑर्गॅनिक केलं तुम्ही तर संत्र्यामध्ये ऑर्गॅनिक केलं

0: काय होते आणि रासायनिक केल्याने काय होते, त्यासाठी मी सुरुवातीलाच दोन पार्ट करून ठेवले शेतीचे, म्हणजे लोकांनाही कळलं पाहिजे म्हणून. तर रासायनिक शेतीमध्ये अति पावसाळा झाला तर फळ पिकाची गळण सगळ्यात जास्त होते, विशेषतः संत्र्यामध्ये, आंब्यामध्ये होत नाही आणि फणसामध्ये तर होतच नाही, काही प्रॉब्लेम नाही. तर जर ऑर्गेनिक केलं तर संत्र्यामध्ये, जर ऑर्गेनिक केलं तुम्ही तर संत्र्यामध्ये ऑर्गेनिक केल्यानंतर कुठलीही फळगड, वातावरण कितीही बदललं, पाऊस कितीही झाला तर ऑर्गेनिक मधलं कुठलंही फळ जास्त गळ होत नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक कडे वळलं पाहिजे.
1: नक्कीच. आणि आपण जैविक मिशन मध्ये सुद्धा सहभागी आहात.
0: हा, त्याबद्दल आपण मध्ये, मी माझ्या तालुक्यामध्ये प्रोड्यूस कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी मास्टर ट्रेनर म्हणून काम करतो. तर यामध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याला, जवळपास मी 326 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. आमच्याकडे 15 गट आहे, त्यामुळे टोटल 326 शेतकरी होतात. प्रत्येकांच्या शेतामध्ये व्हिजिट देतो, त्यांना जैविक शेती मिशन बद्दल, जैविक बद्दल मार्गदर्शन करतो. त्यांना कुठले प्रोडक्ट घरी तयार करता येतात, म्हणजे निविष्ठा कुठले तयार करता येतात, कीटकनाशक बुरशीनाशक जे आहे आणि खतं कसे तयार करायचे, हे सर्व प्रकारे मी मार्गदर्शन करत असतो.
1: आणि मला सांगा की आपण आता जे काही उत्पन्न घेता तर त्याची विक्रीची व्यवस्था, आपण विक्रीचं व्यवस्थापन आपलं कसं आहे?
0: मी माझ्या प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून यावर्षी 50% विक्री केलेली आहे आणि उर्वरित 50% विक्री, म्हणजे विकायचा जो माल होता तो होम डिलिव्हरी केलेली आहे.
1: त्याच्याबद्दल थोडस थोडक्यात सांगा मला, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी विषयी तुमच्या.
0: त्यामध्ये आमच्या फार्मर प्रोड्यूस कंपनी, शेती मिशन फार्मर प्रोड्यूस कंपनी म्हणून रजिस्टर्ड आहे अकोला, म्हणजे त्या माध्यमातून आम्ही कंपनी स्थापन केली. यामध्ये आमच्याकडे संचालक मंडळ, जवळपास 9 संचालक मंडळ, संचालकांची बॉडी आहे. या संचालकांच्या माध्यमातून आम्ही आमचे गटाच्या माध्यमातून जे जैविक शेती करतो, त्या शेतीमधून जे निघालेलं उत्पन्न आहे ते आम्ही आमच्याच कंपनीच्या माध्यमातून विक्री करतो. ते घाऊक बाजारामध्ये करतो, किरकोळ बाजारामध्ये करतो आणि होम डिलिव्हरी सुद्धा करतो. त्यामधून आम्हाला म्हणजे जवळपास बाजार भावापेक्षा जास्त आम्हाला नफा मिळतो. म्हणजे ऑर्गेनिकसाठी ग्राहक भरपूर आहे पण त्या ग्राहकापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही, पण आमची कंपनी प्रत्यक्ष त्या ग्राहकापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणून आम्हाला दरवर्षी, म्हणजे मागच्या वर्षीपासून तर आम्ही म्हणजे सगळ्यात जास्त ऑर्गेनिकचा माल विक्री करतो.
1: तर या कंपनीच्या मार्फत तुम्हाला चांगला भाव मिळतो आणि तुमचा फायदाही होतो. बरोबर. तर युवराजची आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?
0: आता माझे, मला माझ्या शेतीमध्ये आणखी काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यासाठी आमचे नवीन प्लॅनिंग आहे. या वर्षीला आम्हाला दशेरी, केशर आणि मल्लिका नावाची व्हेरायटी, आंब्याची व्हेरायटी लावायची आहे 1 एकरमध्ये. त्यानंतर 1 एकरमध्ये नारळ लावायचं आहे, जे मलेशियन डॉर व्हेरायटीचे जे नारळ असतात ते लावायचे, असे काहीतरी वेगवेगळे प्लॅनिंग करायचे आहे. आणि हे निघालेला जो गटाच्या माध्यमातून जो जैविक माल निघणार आहे, हा आता आम्हाला मॉलच्या माध्यमातून विक्री कसा करता येईल आणि बाहेर देशामध्ये विक्री कसा करता येईल, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे.
1: युवराजजी, अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. कास्तकार बांधवांनो, आपण ऐकत होतात प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे. या मालिकेअंतर्गत मुक्काम पोस्ट गव्हाणपूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती स्थित प्रगत शेतकरी युवराज धनराज बर्डे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर मंडळी, आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचं निवेदन होतं श्यामली राऊत यांचं आणि सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: श्रुती हो, आताच आपण माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय प्रसारणात रेबीज जनजागृती रक्षण आणि उपाय या विषयी डॉक्टर शिल्पश्री शिंदे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत, तसंच प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे मालिका या विषयी प्रगत शेतकरी युवराज धनराज बर्डे यांची मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकला. सादर करते दीपक केसावलेकर. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरे तर श्रोते हो, पुन्हा आपण भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी।

0: आपल्या हातात उठ रे वेळ नको घालू आता.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो। यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे। त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता। तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया। श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। रात्रीचे 8:05 होत आहेत। यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत। राष्ट्रीय बातमीपत्र।
3: आकाशवाणी।

0: के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के।
1: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं। पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबियांच्या पिकांना प्राधान्य द्यावं, उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी। पेरणीला विलंब झाला उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं खतं आणि अन्य निविष्टांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली। वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते। या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायची आहे असंही ते म्हणाले।
2: त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा कॉलेज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्याही चर्चा केली पाहिजे, दुष्काळाचा त्या ठिकाणी एक एक मुद्दा याच्यात सोडवला गेला पाहिजे। सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही। आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभाग तर करेलच, पण 11 विभागाला दुष्काळ हँडल करायचा आहे।
1: पशुधन विम्यासाठी एकच आणि एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणारं पशुधन विमा योजना पोर्टल आज सरकारनं सुरू केलं। यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या जनावरांसाठी पॉलिसी जारी करणं, दाव्यांची प्रक्रिया, देखरेख आणि अहवाल तयार करणं यांसारख्या प्रक्रिया सुलभ होणार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबर पासून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला असल्यानं त्या परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे। शिवाय राज्य शासनानं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत। या पार्श्वभूमीवर 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती। याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या आहेत। केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं आहे। 7वी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे। त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला, त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला। दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72 1772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागं 4030 रुपयांनी कमी झाल्या.

0: त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागं 9,300 रुपयांनी स्वस्त झाले. टाटा इलेक्ट्रॉनिक सिस्टम सोल्युशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपन्यांचं टाटा सन्समध्ये विलिनीकरण करावं असा प्रस्ताव टाटा ट्रस्टनं दिला आहे. हे विलिनीकरण झालं तर टाटा सन्सचा बँकेतर वित्तीय कंपनी तसंच कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी दर्जा जाईल आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे त्यांना शेअर बाजारात नोंदणी करावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार हे विलिनीकरण होणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं असंही टाटा ट्रस्टनं सुचवलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातींच्या गुंतवणूक विषयक उच्चस्तरीय कृती दलाची 14वी बैठक आज मुंबईत झाली. ऊर्जा, पायाभूत सेवा सुविधा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या नवीन संधीबाबत यावेळी चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह द्विपक्षीय प्रतिनिधिमंडळानं या चर्चेत भाग घेतला. भारतात सुमारे 5 कोटी शालेय विद्यार्थी अजूनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. जगात अशा मुलांची संख्या 24 कोटी 40 लाखांच्या पुढे आहे आणि भारतात ही संख्या सर्वात जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदक संख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली आहे. सध्या भारत 4 सुवर्ण आणि 20 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह एकंदर 45 पदकं जिंकून पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. मालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5,000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुरा आशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या मिश्र रिले संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं. मुष्टियुद्ध स्पर्धेत लोवलीना बोरगोहाईन, प्रिया घंगस आणि कपिल पोखरिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यानं भारताची आणखी 3 पदकं निश्चित झाली आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हॉकीत पुरुषांच्या अ गटात भारतानं बांगलादेशाचा पराभव करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. स्क्वॉशमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: नेपाळमधल्या मणंग जिल्ह्यात माउंट हिमलुंग या पर्वताच्या गिर्यारोहण तळावर हिमस्खलन झाल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना झाली तेव्हा विविध गिर्यारोहण कंपन्यांचे 24 पेक्षा जास्त मार्गदर्शक आणि सहाय्यक कर्मचारी या तळावर उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

स्टेशन से पूर्णिमा बनने तक का एक सफर।